श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ, शके 1948 अर्थात 21 जुलै 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर रामानंद रचित भूपाळी, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि मुख्य स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, वारकरी संप्रदायात अकार, उकार, मकार हे शब्द ओंकारातले तीन ध्वनी दर्शवण्यासाठी वापरले जातात. या शब्दांचा आध्यात्मिक अर्थ सांगायचा झाला तर आकार म्हणजे अ हा ध्वनी हा ओंकाराचा पहिला भाग. हा सृष्टीचे निर्माते ब्रह्मा आणि रजोगुण यांचं प्रतीक मानला जातो. ओंकाराचा दुसरा भाग उकार म्हणजेच उ हा ध्वनी हा विश्वाचे पालनकर्ते विष्णू आणि सत्वगुण यांचं प्रतीक आहे. तर मकार म्हणजेच म हा ध्वनी ओंकाराचा तिसरा भाग. हा संहारक आणि लय करणारे महेश म्हणजेच शिव आणि तमोगुण दर्शवतो. या तिन्ही ध्वनींचा मिळून म्हणजेच या देवांचा मिळून ओंकार बनतो. पण या त्रिगुणांच्या पलीकडे असणारं परब्रह्म म्हणजेच श्री विठ्ठल हे अमर्याद आणि अनाकलनीय असं रूप आहे. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, अकार उकार मकार करीती हा विचार, परी विठ्ठल अपरंपार न दिसे रया.

आपण ऐकत होतात प्रसाद शेवडे यांना. संत भानुदास यांचा हा अभंग संगीतबद्ध केला पंडित अवधूत बाम यांनी. श्रोतेहो, संत ज्ञानोबा माऊली आपल्या अभंगात म्हणतात, मेघाचा घुणुघुणू असा सुंदर आवाज येतोय, वारासुद्धा झुळझुळ आवाज करत वाहतोय. अशा स्थितीत त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला लवकर आणून मला भेटवा. त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून हे सुंदर चंद्र चांदणे तसंच सोनचाफ्याची फुलं किंवा चंदनाची उटी यापासून मला काहीच शांतता मिळत नाही आहे. एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला आता काहीच आवडत नाही आहे. एकूणच मला त्याच्या प्राप्तीची तळमळ लागलेली आहे. ऐकूया संत ज्ञानोबा माऊलींचा हा अभंग. संगीतबद्ध केला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायक कलाकार लता मंगेशकर.

श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची रचना विठ्ठल उमप यांच्या स्वरात.

कार्यक्रमात आता हरिओम शरण यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिरा देवी यांचं हिंदी भजन नंदिनी शरण यांच्या मुख्य स्वरात.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजार याविषयीची माहिती. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोंबड्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल डिसीज, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटीस, संसर्गजन्य लॅरिगोन्ट्राकायटीस, लिम्फॉइड ल्युकेसिस, इन्फेक्शियस बर्सल डिसीज आणि एव्हियन इन्फॅलोमायलिटीस यासारखे अनेक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषाणूजन्य आजार म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल रोग, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटीस आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. फाऊल पॉक्स हा कोंबड्या, बदकं, टर्की आणि इतर पक्ष्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जगभरात आढळतो. प्रामुख्याने त्वचेला तसंच श्वसनमार्गांना तो बाधित करतो. फाऊल पॉक्स आजारामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. याची लक्षणं बघायची झाली तर कोंबड्यांची चोच, डोळे, पाय आणि तुऱ्यावर गडद रंगाचा फोड किंवा गाठी तयार होतात. जखमा वाळून चकते तयार होतात. पक्षी सुस्त होतो आणि खाण्याचं प्रमाण कमी होतं. तोंड, घसा आणि श्वसनमार्गात गाठी तयार होणं आणि श्वसनाला त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. यावर उपाय म्हणजे फाऊल पॉक्सचं लसीकरण करावं. पिल्लांना 6 ते 8 आठवड्यांच्या वयात लस द्यावी. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता ठेवावी. शेड नियमितपणे स्वच्छ ठेवणं, दूषित उपकरणं निर्जंतुक करणं यासारख्या गोष्टी कराव्यात. तसंच बाधित पक्ष्यांना निरोगी पक्ष्यांपासून दूर ठेवावं. दुसरा विषाणूजन्य आजार म्हणजे न्यूकॅसल आहे. हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर लसीकरणाद्वारे हा आजार नियंत्रित करता येतो. शेड व्यवस्थापन आणि स्वच्छता राखल्यास या आजाराचा प्रसार टाळता येतो. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण

0: अत्यंत महत्त्वाचं आहे. पिलांना पहिली लस 1 ते 7 दिवसांच्या वयात आणि दुसरी लस 4 ते 6 आठवड्यांनंतर द्यावी. शेड नीट स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावी. बाहेरचे पक्षी किंवा व्यक्तींना शेडमध्ये प्रवेश बंद करावा. यानंतरचा आजार म्हणजे इन्फेक्शियस बर्सल डिसीज. या आजाराला गंबोरो म्हणतात. अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे हा. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणावर हानी पोचवतो. यामध्ये पाण्यासारख्या पांढऱ्या रंगाची किंवा पिवळसर विष्ठा दिसते. पक्ष्यांचं वजन यामध्ये कमी होतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे दुय्यम संसर्ग होतो. यावर उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करावं. पहिली लस 2 ते 3 आठवड्यांच्या वयात द्यावी. शेडमध्ये आजाराचा धोका असल्यास पुनर्लसीकरण करावं. मंडई कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण हे उपचारापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य जैवसुरक्षा आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींमुळे पोल्ट्री फार्ममधील आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो. तेव्हा मंडई, तत् सांगितल्याप्रमाणे कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांवर जर आपण वेळीच उपाययोजना केल्या तर हे आजार आपण नियंत्रणात राखू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: आत्ताच आपण कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजार याविषयीची माहिती ऐकली. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणविषयक कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही, तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते, तशीच एका

0: विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं, आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटिरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ, प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटिरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्यदृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटिरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटिरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्येक

0: प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. श्रोतेहो मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो सकाळचे 6:55 होत आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा. श्रोतेहो सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल माझा कला प्रवास. वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30. सकाळी 10 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोतेहो आज सकाळी 11:05 आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीतकार आनंद बक्षी यांच्या काही गीतरचना. आज आहे त्यांचा जन्मदिवस, तेव्हा जरूर ऐका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आज सकाळी 11:05 रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन कोमल कुंभार यांचं. त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित लाईव्ह डाईल इन कार्यक्रम दुपारी 1:05 गीतबहार 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र 1:45 भावधारा ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसेन यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तर श्रोतेहो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 गीत संध्या या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. तर 6:10 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 आमच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कमी खर्चात फायदेशीर पशुपालन कसं करावं याविषयी डॉक्टर विकास भारंबे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 गझल, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे श्रोतेहो, रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. आपण ऐकताय श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
8: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
9: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
8: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
10: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
11: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
12: नमस्कार श्रोत्या. आपण असं ऐकलं की गदाधरच्या मोठ्या भावानं त्याला शिक्षण मिळावं म्हणून त्याची आत्यंतिक इच्छा होती. आणि या म्हणजे मोठा भाऊ रामकुमार, त्यानं आपला भाऊ छोटा भाऊ गदाधर मार्गी लागावा म्हणून कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वरला आणलं. त्याच दरम्यान काय झालं की काळाचा घा

0: घरात आला आणि ध्यानीमनी नसताना या कुटुंबाचा त्यांचा जो मोठा मुलगा म्हणजे गदाधरचा मोठा भाऊ रामकुमार त्याचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून कालीमातेच्या पूजेचं काम गावातल्या हे गदाईकडे आलं. तेव्हा आवडतं काम नशिबानं त्याच्याकडे आलं, पण नुसती पूजा अर्चा करून काही या छोट्या मुलाचं मन रमेना. आपली जी त्याची अलौकिक प्रेमभक्ती होती त्याच्यापासून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती व्हावी, त्याचं दिव्य दर्शन आपल्याला घडावं, जे त्याला लहानपणी एकदा अलौकिक अनुभव आला होता तो पुन्हा पुन्हा यावा आणि पुन्हा पुन्हा ते दिव्य रूप दिसावं अशी त्याला आस लागली. आणि ती एकदा का त्याच्या मनात आलं की ते व्हायलाच पाहिजे, मग त्याला जेवणखाण सुचेना, झोप लागेना, कुठे स्वस्थता लाभेना. आणि मावळत्या सूर्याकडे पाहून तो रोज घळाघळा रडायला लागायचा. अरे आजचा दिवस पण आपला वाया गेला, आपल्याला जे पाहिजे ते अलौकिक दर्शन झालं नाही. आणि परमेश्वर दर्शनासाठी इतका तो व्याकुळ झालेला होता की गावातली लोकं या छोट्या मुलाला पागल म्हणायला लागली, वेडा म्हणायला लागली. त्याच्या आईला पण काळजी वाटायला लागली, तिचा जीव उडून गेला. आपला नवरा गेल्यानंतर थोरल्या मुलानं घर सावरलं होतं, पण तो थोरला मुलगा पण गेला आणि आता हा एकच मुलगा, आणि त्यामुळे सगळ्या आईच्या आशा कुटुंबाच्या आशा या लहान गदाधरवर होत्या. पण त्याला कुठं भान होतं, तो धरणीवर व्याकुळ होऊन गडाबडा लोळत होता आणि जोर जोरात ओरडत होता, रडत होता आणि सारखा म्हणत होता मला दर्शन पाहिजे ईश्वराचं, तळमळत होता अत्यंत. अखेर त्यांनी काय केलं, हे सगळं त्याचे प्रकार बघितल्यानंतर मुलाला कुमारपुकुरला बोलवून घेतलं आणि मांत्रिकाकडून औषधोपचार, वैद्याकडून औषधोपचार सुरू झाले. काही बाहेरची तर बाधा याला झालेली नाही ना, का भूतप्रेत संबंध असं काही लागलेलं नाही ना, म्हणून मंत्रतंत्र बरं झाले. पण या सगळ्या उपचारांचा म्हणजे वैद्याचे उपचार, मांत्रिकाचा उपचार, ह्याचा काही उपयोग होईना. ज्याला खरं म्हणजे देवाचीच बाधा झालेली आहे, भगवंताची बाधा झालेली आहे, त्याला हे तंत्रमंत्र कसे काय उपयोगी पडणार. त्याला उतारा म्हणून शेवटी सगळ्या कुटुंबांनी विचारविमर्श करून असं ठरवलं की याचं लग्न करूया, दोनाचे चार हात करून देऊया, म्हणजे हा बरोबर जबाबदारीचं भान आलं की ठिकाणावर येईल. आणि असा विचार करून वधू संशोधन सुरू झालं. आता आपल्याकडे हुंडा द्यायची म्हणजे त्याला वरदक्षिणा द्यायची त्यावेळेला पद्धत होती, तर बंगालमध्ये ह्याच्या उलटं होतं. बंगाली थोडीशी मातृसत्ता पद्धती आहे, तर त्यामुळे तिथे वधू शुल्क द्यावं लागायचं. आणि चंद्रामणी देवींना काळजी पडली की आपली परिस्थिती आधीच ओढग्रस्तीची, त्यामुळे कमी पैशात चांगली वधू मिळायची कशी आपल्याला, आणि त्यामुळे त्या काळजीत होत्या अत्यंत. म्हणजे मुलगी तर चांगली मिळाली पाहिजे, या मुलाला तिने सांभाळलं पाहिजे, आपल्या घराचं नाव मोठं केलं पाहिजे, आणि हा मुलगा असा ईश्वर भक्तीत रमलेला आहे याचं काय व्हायचं, ह्याला चांगली मुलगी नको का मिळायला. बरं, चांगली मुलगी मिळायची म्हणजे तिच्या कुटुंबाला, तिच्या आईवडिलांना जे शुल्क द्यायचं, वधू शुल्क, ते कुठून आणायचं. एकदा असाच भावावेशामध्ये असताना गदाधरनं स्वतःहूनच हा प्रश्न सोडवला. त्यानं सांगितलं, कशाला इकडे तिकडे तुम्ही मुलगी पाहत फिरता, मी एकदा भजनाला गेलो होतो जयराम वाटीला आणि तिथे रामचंद्र मुखोपाध्यायांच्या घरी एक मुलगी आहे आणि त्या मुलगीला मी पसंत केलं आहे, खुणगाठ बांधून ठेवली आहे, जा पाहू तुम्ही तिच्याकडे, बोला पाहू तिच्या आईवडिलांशी.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
6: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
5: काय
6: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
5: कचसन?
6: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
7: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्झवर. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मेहताने प्रादेशिक बातम्या.
1: विद्यार्थ्यांप्रतीचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
2: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
3: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
2: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
4: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
2: जरूर ऐका येत्या

0: विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
2: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका, येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
8: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
7: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
9: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
8: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
7: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
9: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
7: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.7% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
11: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं.
10: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे

0: दिली आहे. यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विविध भारतीय आणि जागतिक भाषातील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली. अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं. ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना अंतर्मशागत, तण नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने.
0: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1,000+ धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूज इथं झाला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि आंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी आहे तुमच्यासोबत, तुमची रेडिओ सखी वंदना मुसळे. श्रोते हो, सकाळचे 7:20 आणि 38 सेकंद झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: श्रोते, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 21 जुलै. 21 जुलै 1960 रोजी सिरीमाओ बंदर नायके यांची श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 2014 भारतीय क्रिकेट संघाने लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडचा 95 धावांनी पराभव करत संस्मरणीय कसोटी विजय मिळवला. आज आहे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 21 जुलै 1920. त्याचप्रमाणे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि संशोधक डॉक्टर रामचंद्र चिंतामणी ढेरे यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1930. त्याचप्रमाणे भारताचे माजी क्रिकेट कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1934. श्रोते हो, 21 जुलै 2001 रोजी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते शिवाजी गणेशन यांचं निधन झालं. आजचे ठळक दिनविशेष श्रोते हो आत्ताच आपण

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30 वाजता. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 वाजता पायी पारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा जरूर ऐका पायी पारी पंढरीची आज सकाळी 8:40 वाजता. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ, याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधनसामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल

तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील खाजगी दवाखाने असतील याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती ॲनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात. जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतंच होतं, पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले, जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्त्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होतं आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते. आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत उत्कृष्ट आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील.

जेणेकरून वारकरी तिथं पोहोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा BDO अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत

0: सुस्पष्ट पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं आणि हे जो म्हणजे संवाद समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमातसुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 37 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91.

0: 91 आणि वेबसाईट www.anurupviwah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉडपासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupviwah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता प्रसारित करतोय भावधारा हा कार्यक्रम.

0: हे गीत गायलं होतं अरुण दाते यांनी. वसंत बापट यांच्या या रचनेला संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास. याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
4: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत.
3: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात यानंतर अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

अनुराधा पौंडवाल यांनी गायलेली ही रचना होती जगदीश खेबुडकर यांची. या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आपल्या साध्या सहज समजणाऱ्या भाषेतून आपल्या हृदयाचे ठाव घेणारे गीतकार म्हणजे आनंद बक्षी. आज आहे त्यांचा जन्मदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 आमच्या गाता

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. त्याचप्रमाणे 8:40 पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियम

नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3,00,000 अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा FIH यूथ हॉकी 5S विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू

आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एच एस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: श्रोते हो नमस्कार. राम कृष्ण हरी. पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबार आहे. जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेले आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने ह्यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही AI ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरचं पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचं पार्किंगसाठी QR कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही QR कोडद्वारे हे करायचं आहे.
0: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता. तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय.

0: यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात, खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे, परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. विठ्ठलाकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे.
1: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले, पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
2: खूप बरं वाटतंय, म्हणजे मी जो अभंग ऐकला होता, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो का गरीब, हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात, म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं, तर सगळे खुश आहेत, आनंदी आहेत. आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळत आहेत, त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

0: विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक। याचा अर्थ कोणी ध्यान मार्गानं, कोणी सांख्य मार्गानं, तर कोणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो। लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी।
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं जे आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा सुनियोजित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे। कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे। आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे।
0: वारी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे। नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत। प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो। इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं। हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे। वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो। याविषयी अधिक माहिती दिलीये माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी।
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत। तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत। त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत। त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत। त्यासोबत आपले 11 आरोग्य रथ आहेत। त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण

0: सर्विस सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे. प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषधोपचार केंद्र आहे. औषधोपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत. सर्वसाधारणतः मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत चालत येतात आणि त्यामुळे त्यांच्या गुडघेदुखी असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊनामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात. आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात, त्यावेळेस आपण तात्काळ सेवा देतो. तर आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बुथवर एक आपलं ॲम्ब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
1: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
2: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजवून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि बाबांनो वायू प्रदूषण आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण, हे इतके गंभीर गंभीर प्रश्न आहेत. परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासा वाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लास्टिक जाळू नका. आणि हे प्लास्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लास्टिक वापरू नका, असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
3: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावे निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तिरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी, याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगा आहे

0: पिढ्यान पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण का होणं गुटखा आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितलं यंदा, जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याच्या होई बक्कळ तारामुळे दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावू तारी आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी, रामकृष्णारी चला जाऊया पंढरपुरी, रामकृष्णारी बरसाव्या सरी वसरी चिंब भिजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी, गोलाकार उभे राहतात. नामगजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात.

0: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिलीये वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी.
1: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हंडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर 27 तुकाराम महाराज, मोकळा अश्व असतात, या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो. आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वर्षे वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो. आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळत्यात. तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही. विठूला याकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो.
0: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो. चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी.
2: हा अनुभव म्हणजे ना, एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे. आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकरांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची.
3: बरेच असे भक्त आहे जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे.
2: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत. आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरा असं.
3: वर्षा, किती वर्षापासून तुम्ही हे करताय?
2: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते.
3: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
2: हो हो हो, येतोय.
3: आणि काय वेगळा अनुभव आला का?
2: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे.
3: वर्षा, ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण.
2: रामकृष्ण.
0: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. मुक्ताबाईंची पालखी, संत सोपान देवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबा रायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची.

0: आई वारी पंढरीची आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी पाघमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो, सकाळचे 9:49 झाले आहेत. आता लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

कार्यक्रमात सुरुवातीला आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना, अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगुलस्वरातलं हे गीत आहे दिल या चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सलामी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत, शब्द मदन पाल यांचे, संगीत नदीम श्रवण यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या मुख्य स्वरातलं समीर यांचं गीत बागी या चित्रपटासाठी संगीत आहे आनंद मिलिन यांचं.

0: श्रोतेहो, आज सकाळी 9 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या नदी पातळीचा अहवाल असा आहे. खेड भरणे पूल इथून वाहणारी जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे.
1: सचिन,
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: श्रोते हो, आपला आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूब वरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
4: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
5: बसला, अनोळख्यापासून बचाव करा.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली गौहर कानपुरी यांची बाजीगर या चित्रपटातली गीतरचना, हे गीत गायलंय विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी।

विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गौहर कानपुरी यांच्या या गीतरचनेबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:30:19 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत माझा कला प्रवास. वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली ही मुलाखत. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयातले तज्ज्ञ मान्यवर, विविध क्षेत्रात मोलाचं योगदान असणाऱ्या व्यक्ती तसंच कला उपासक आपल्या भेटीला येत असतात. आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय संगीत अलंकार आणि कथ्थक विशारद असणाऱ्या रत्नागिरीच्या वैष्णवी जोशी यांना. वैष्णवी, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वैष्णवी, आजकाल आपण अनेक कार्यक्रम बघतो आणि आपलं मूल गायला लागतं किंवा एखादा डान्स करतं आणि मग पालकांना लगेच वाटतं की या मुलाला गायनाची आवड आहे किंवा याला नृत्याची आवड आहे असं पालक लगेच ठरवतात आणि मग त्याला एखाद्या क्लाससाठी घालतात. पण पुढे ही आवड टिकतेच असं नाही. आता तुला गायन आणि नृत्य या दोन्हींची सुद्धा आवड आहे. ही आवड तुझ्यामध्ये आहे असं कधी लक्षात आलं?
1: मुळात कोणतीही कला म्हटलं की त्याला काही वारसा असतो. पण मी सुद्धा अशीच एक मुलगी होते की बालपण गेलं की नंतर शाळा आणि शाळानंतर कॉलेज लाईफ. पण शाळेबरोबरच माझ्या आई वडिलांनी मला यामध्ये सहकार्य केलं, कारण माझी आई कथ्थक शिकायची. तिने एक दोन वर्ष क्लास केले पुण्याला असताना. तर तिथे तिला काही परिस्थितीमुळे ते क्लास करणं शक्य नाही झालं, पण तिची आवड कुठेतरी राहिली होती. आणि मी मुलगी म्हटल्यानंतर, मला मोठा भाऊ आहे आणि मी छोटी, त्यामुळे मुलगी म्हटल्यानंतर तिच्या डोक्यात असा विषय आला की आपण आपल्या मुलीला कथ्थक शिकवूया. माझी आवड जर मागे राहिली आहे तर ती माझी मुलगी पुढे त्याचा वारसा चालवेल. म्हणून तिने, मी पहिलीतच होते जेव्हा मी कथ्थकचा क्लास जॉईन केला, म्हणजे अजिबात ताकद पण नव्हती की पाय कसे चालणार, कारण कथ्थक म्हटलं की पाय पण तेवढे मजबूत लागतात कारण घुंगरू बांधायचे. पण आईने मला विचारलं की मी असं म्हणते तू क्लासला जायला तयार आहेस का? तर म्हटलं ठीक आहे, कारण शाळेबरोबर कोणती तरी कला असणं हे फार महत्वाचं आजच्या काळात पण आहे. त्यामुळे मग मी जायला लागले. पहिलीत असतानाच मी कथ्थकचा क्लास जॉईन केला. माझं कथ्थकचं शिक्षण मी मेधाटले यांच्याकडून जे त्याला सुरुवात झाली. सुरुवातीला काही एवढं त्याच्यामध्ये फार मी काहीतरी करेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. एक शाळा सुटल्यानंतर काहीतरी विरंगुळा, कारण सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास नको, त्यामुळे एक विरंगुळा म्हणून मी क्लासला जायची. पण नंतर एक वर्ष गेल्यानंतर मला आवड निर्माण झाली की हे किती छान आहेत, म्हणजे ताथे ताथे वाजतंय किंवा त्या मुद्रा असतील, त्यानंतर त्यांचे चेहऱ्यावरचे भाव, हे हळूहळू मला कळायला लागल्यानंतर मला त्याच्यात आवड निर्माण झाली. आणि मग मी एक एक परीक्षा दिली आणि परीक्षा देता देता विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे आईकडून थोडंसं प्रोत्साहन मिळालं की तू जा क्लासला कथ्थकच्या.
0: आणि मग गाण्याचं कसं काय, गाण्याची आवड किंवा गाण्याचा वारसा हा कसा आला तुझ्याकडे?
1: गाण्या

0: त्याचा वारसापेक्षा मी कथ्थक तर शिकतच होते,
1: हां
0: पण माझ्या वडिलांना आधी मुळात हार्मोनियमची आवड,
1: बर
0: म्हणजे हार्मोनियम, कारण ते स्वतः थोडंसं वाजवतात,
1: हां
0: पण त्यांची आवड म्हणून त्यांनी मला हार्मोनियमला घातलं. पण मला मुळात हार्मोनियम कधी वाजवायला आवडलंच नाही. 3 आठवडे गेले क्लासला, पण मला त्याच्यात काही रुची नाही वाटली. मी बाबांना म्हटलं मी सोडते क्लास, को मला नाही शिकायचं नाहीये. तर त्याच दरम्यान टीव्हीवरती एक रियालिटी शो चालू होता, तर त्याच्यामध्ये माझ्याच वयाची किंवा माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे असलेली मुलं गाणं गाताना मी पाहिली. तर मी तेव्हा काहीतरी 5वीत वगैरे असेन, तर म्हटलं आपण पण गाऊया. मग मी असं थोडंफार गायची, आणि त्याला आणखी सपोर्ट मिळाला म्हणजे रेडिओ. माझ्या आईला रेडिओ ऐकण्याची फार आवड, त्यामुळे सकाळी ती गाणी प्ले करायची, मग ती हिंदी असतील मराठी असतील, तर ते ऐकता ऐकता ती आवड निर्माण झाली आणि रोज त्याच्याबरोबर गायचं. मग आई बाबांना वाटलं की हिचा आवाज चांगला आहे, आपण हिला क्लासला घालूया. तर मग तेव्हाच त्या दरम्यान संगीता बापट यांनी क्लास सुरू केले होते. तर आईने त्यांना विचारणा केली की माझ्या मुलीला पाठवायचं आहे, ती इतक्या वर्षाची आहे तर पाठवू ना तिला. तर त्या म्हटल्या की येऊ दे तिला, आपण बघूया तिचं कसं काय आवाज वगैरे. तर असं माझं 5वीत असताना गाण्याचं शिक्षण सुरू झालं. म्हणजे मुळात गाणं मी शिकेन किंवा अलंकारपर्यंत पोहोचेन असा काही विचार केलेला नव्हता.
1: हा मला वैष्णवी तुला हेच विचारायचंय की आता तू संगीत अलंकार झालेस, तसंच कथ्थक विशारद पर्यंत तुझं शिक्षण पूर्ण झालंय. आता खरं तर या 2 वेगवेगळ्या कला आहेत आणि त्या तू अतिशय उत्तमपणे आत्मसात केलेल्या आहेस. तर तुझा हा जो काही प्रवास होता, म्हणजे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार आहे, कारण 2 वेगवेगळ्या कला आणि त्या उत्तमपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहेस. तर हा जो काही प्रवास आहे, म्हणजे 2 कला शिकण्याचा प्रवास तुझा जो काही आहे, तो सोपा नसणार नक्कीच. तर त्या प्रवासाविषयी थोडंसं सांग ना आम्हाला.
0: तुम्ही म्हणताय तसं मी काही संपूर्ण कला आत्मसात केलेली नाही, कारण कला हा सागर आहे, त्यामुळे तिथे काही मर्यादा नाही आहे. त्यामुळे मी थोडासा खारीचा वाटा उचललाय आणि त्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोचली आहे. पण मुळात कथ्थक आणि गायन या दोन्ही अत्यंत विसंगत असलेल्या कला आहेत, कारण एकीकडे पूर्ण बॉडी लँग्वेजचा वापर आहे, पाय असतील, हात असतील, डोळे असतील, कान असतील, यांचा पुरेपूर वापर करून तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. दोन्ही परफॉर्मिंग आर्ट आहेत, पण एकीकडे पूर्ण बॉडी लँग्वेज वापरायची आणि एकीकडे पूर्ण बैठक आम्ही, कारण मला जास्त करून शास्त्रीय संगीतात इंटरेस्ट असल्यामुळे तिथे मैफल, एक आपण म्हणतो ना एक मैफल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की बसून बाजूला हार्मोनियम तबला मागे तानपुरे, ही आपण एक विचार करतो शास्त्रीय म्हटलं की, मग तिथे पूर्ण बसून गायचं आणि इथे पूर्ण तुमचं बॉडी लँग्वेज यूज करायचंय. तर तसं म्हटलं तर मला दोन्ही याच्यात काही टास्क वाटला नाही, अत्यंत सहजपणे मला त्याच्यामध्ये वावरता आलं. कारण मला सगळ्यात जास्त ह्याच्यामुळे पाठिंबा मिळाला किंवा ह्याच्यामुळे मी उभी राहू शकले ते म्हणजे स्पर्धा. कारण आता दोन्ही परफॉर्मिंग आर्ट म्हटलं की स्पर्धा आल्याच, कारण आज एवढी कॉम्पिटिशन आहे की आपण उभं राहण्यासाठी आपल्याला तेवढं गाता आलं पाहिजे, तेवढं नाचताही आलं पाहिजे, याच्यासाठी धीर देण्यासाठी म्हणून स्पर्धा आहे. तर मला आठवते की मी पहिली स्पर्धा राधाकृष्ण कला मंच रत्नागिरी यांच्यातर्फे घेण्यात आली होती, शास्त्रीय खयाल गायन स्पर्धा. तर मी ती वाटतं 7वी का 8वीत दिली असेल, तर तेव्हा मी ती पहिली स्पर्धा दिली. पहिल्यांदा मला फार भीती वाटली, कारण पुढे ऑडियन्स, त्यात ते परीक्षक आणि त्यात तो खयाल गायचा, म्हणजे मुळात एखादा राग तो तुम्हाला स्वतःला अवगत होऊन तुम्ही तो अर्धा तास न गाता, कारण आपण घरी प्रॅक्टिस करतो कसा, एक राग घेतला की एक एक तास आपण प्रॅक्टिस करतो, पण स्पर्धा म्हटली की त्याला वेळेची मर्यादा आली, त्यामुळे तिथे 15 मिनिटात तुम्ही जे जे काही शिकलात ते पूर्ण ओतून गायचंय. तर मला कुठेतरी त्या स्पर्धांमुळे खूप एक धीर मिळाला की बाबा मी ह्याच्यामध्ये सुद्धा काम उत्तम प्रकारे, म्हणजे हा जो काही समुद्र आहे हा मी पार करून जाऊ शकते. पण त्या स्पर्धांमुळे माझा एक तर आत्मविश्वास वाढला, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, आणि चांगलं आहे. आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणून या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे असते, ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामुळे मला काही तसा टास्क वाटला नाही. आणि कथ्थकचं म्हणाल तर 2024 ला मी कथ्थकच्या चिपळूण ग्रुपतर्फे स्कंदा चिताळे, कारण मी विशारद त्यांच्याकडे केलं, तर त्यांच्यातर्फे मी नृत्यचक्र पुणे या संस्थेमार्फत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी अटेम्प्ट करण्यात आला होता, आणि त्यामध्ये आम्ही चिपळूण ग्रुपतर्फे सामील झालो होतो आणि आमचं नाव लिम्का बुक मध्ये पण नोंदवलं गेलं आणि गिनीज बुक मध्ये म्हणजे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नोंदवलं गेलं. त्यामुळे मला दोन्हीकडे समाधान आहे की मी गाण्यात जसं अनेक स्पर्धा देऊन पुढे आले, तसं मी कथ्थकच्या माध्यमातून सुद्धा ती बाजू दुर्लक्षित न राहता मी त्याच्यात सुद्धा काहीतरी थोडंफार काम करू शकले.
1: आम्ही तुला आता तोच प्रश्न विचारणार होते वैष्णवी, की दोन्ही कलांचा जेव्हा ताळमेळ साधत होतीस तू, तर तेव्हा असं झालं का कधी की एका कलेला आपण जास्त वेळ देतोय आणि दुसरी कला थोडीशी दुर्लक्षित होतीये, असा आलाय का अनुभव कधी?
0: नक्कीच आलाय अनुभव. कारण कसं झालं, आपले गांधर्वच्या मी परीक्षा दिल्यात, त्यामुळे त्यांचा नियम असा असतो की तुम्ही दोन कॅटेगरीमध्ये एकाच वर्षामध्ये परीक्षा देऊ शकत, त्यामुळे कथ्थक लवकर सुरू झालं, म्हणजे पहिलीच सुरू झालं. आणि

0: गाणं माझं 5वीत सुरू झालं, पण गाणं पुढे गेलं आणि कथ्थक मागे राहिलं. याचं कारण म्हणजे गाण्यामध्ये मी जेवढा वेळ देत होते तेवढा मला कथ्थकला वेळ देणं शक्य होत नव्हतं. त्यामध्ये माझी स्वतःची फिजिकल कंडिशन असेल त्यामुळे मी कथ्थकला जास्त त्याला वेटेज नाही म्हणणार वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे माझं विशारद कथ्थक विशारद खूप उशिराने झालं, कारण गाणं लवकरच माझं अलंकार म्हणजे मी कुठेच गॅप घेतली नाही. म्हणजे माझं विशारद पर्यंत सरळ सोड 6 वर्षात मी विशारद म्हणजे 7 वर्षात कम्प्लीट केलं. गाणं शिकून 9व्या वर्षात मी अलंकार कम्प्लीट केलं.
1: अरे वा.
0: त्यामुळे माझं आता पूर्ण गाण्याचं जे शिक्षण माझं ते 15 वर्ष झालंय कम्प्लीट. म्हणजे मी 15 वर्ष गाणं शिकते तसंच कथ्थकचं सुद्धा 20 वर्ष कथ्थक शिकून सुद्धा मला विशारद व्हायला खूप कालावधी लोटला. त्यामुळे मला थोडीशी मनात खंत होती की आपण जी कला आधी सुरुवात केली किंवा जी आधीपासून आपण जोपासतोय ती कुठेतरी दुर्लक्षित होतीये. पण आई बाबा मला कायम सांगायचे की अगं तू काय असं दोन्ही कला बंद नाही केल्यास, तुला जसं जमतंय तशी तू प्रॅक्टिस करतेस. त्यामुळे थोडस दुर्लक्ष होणार, कारण मी क्लास नंतर चिपळूणला जॉईन केला त्यामुळे तिथे क्लास जाऊन करणं तिथे तेवढा वेळ देणं मला शक्य होत नव्हतं. त्यामुळे मला खंत होती की नाही होते. पण जेव्हा मी विशारद झाले आणि विशारद मध्ये सुद्धा फर्स्ट क्लासने पास झाले कथ्थक विशारद मध्ये, त्यामुळे तेव्हा मला तो रिझल्ट पाहिल्यानंतर फार आनंद झाला की माझं बाबा चीज झालं. असू दे वर्ष वाया गेली माझी पण चीज झालं.
1: कारण एका वेळी दोन्ही कलांना न्याय देणं तसं शक्य नव्हतं. नाही का?
0: हो बरोबर.
1: वैष्णवी गाणं नृत्य यासोबतच कीर्तनाची सुद्धा तुला आवड आहे, तर ती आवड कशी निर्माण झाली? म्हणजे त्याचा काही वारसा घरातूनच आहे की कसं काय?
0: आता सांगायचं झालं तर माझे आजोबा म्हणजे कैलासवासी विनायक कृष्ण जोशी की जे 18 गणपती मंदिराचे संस्थापक आहेत त्यांच्याकडेच मुळात कीर्तन ही कला होती. मुळात आमचं घर म्हणजे कीर्तनकारांचं घर म्हणून रत्नागिरी आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजोबांकडून चालत आलेला वारसा पुढे काकांकडे म्हणजे नाना काकांकडे आणि पुढे माझा भाऊ. आणि साहजिकच मग तो बाबांना असं वाटलं की तू पण करावं कारण तुला गाणं येत आहे थोडं म्हणजे कथ्थक करतेस म्हणजे तुला अभिनय अंग आहे थोडंफार तर आपण बघूया तुला कीर्तन जमतंय का. कारण गद्य आणि पद्य या दोन्ही गोष्टी म्हणजे तो एक पातळी प्रयोग आहे.
1: हो कारण त्यात अभिनय पण आहे आणि नाट्य पण आहे.
0: बरोबर बरोबर. पण आपण जेव्हा एक पातळी प्रयोग बघतो तेव्हा ते नुसतंच गद्य असतं.
1: बरोबर.
0: आपण जेव्हा व्यावसायिक एक पातळी प्रयोग बघतो तेव्हा. पण कीर्तन हा असा व्यासंग आहे की ज्यामध्ये गाणं पण तेवढंच आहे आणि जो गद्य भाग आहे किंवा जे आख्यान असेल किंवा जो पूर्वरंगाचा जो अभंगांचा जे निरूपणाचा भाग असेल हा तेवढाच त्यातली बाजू ही मजबूत आहे. त्यामुळे बोलले तू प्रयत्न तर कर. सुरुवातीला मी नंदकुमार कर्वे जे पनवेलचे कीर्तनकार आहेत त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. मी पहिलं कीर्तन 9वीत असताना केलं.
1: अरे वा.
0: म्हणजे अध्यात्म मंदिरात आमचा तेव्हा 15 दिवसांचा क्लास झाला होता तर ते एक प्रॅक्टिस म्हणून त्यांनी आपलं ते लावलं होतं की तू पूर्वरंग आणि उत्तरंग करावा असं जे त्यांनी शिकवलं होतं तेच करायचं होतं. तर मी आपलं ते केलं 9वीत असताना केलं. पण घरामध्ये सतत कीर्तनकार येत असतात कारण मंदिरात वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम असतात त्यामुळे कीर्तनकार असतातच. त्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली की किती छान आहे की गाणं पण आहे आणि मग त्याच्या अनुरूप तो एक संतांचा अभंग असेल आणि त्याला जोडूनच एखादं आख्यान की जे इतकं ते अतिशय रंगवून सांगतायत म्हणजे हे आपण जर शिकलं तर ते किती आनंद मिळू शकतो हे आम्हाला तेव्हा असं जाणवत होतं. पण आपण म्हणतो ना की जोपर्यंत आपण त्याच्याकडे आपल्याला शिकायचं या दृष्टीने पाहत नाही त्याशिवाय आपल्याला ती गोष्ट अवगत होत नाही. तर 9वीत असताना मी ते जे काही 15 दिवसांचा मी वर्ग केला तर मला आवड निर्माण झाली की आपण वर्षभरात का होईना एक 2-3 कीर्तन केली पाहिजेत. त्याने आपला आध्यात्मिक पुस्तकं पण वाचली जातात कारण मला पुस्तकांची आवड आहे वाचायची आणि जास्त करून आध्यात्मिक पुस्तकं. त्यामुळे मला तेवढं वाचन पण माझं होईल वाचनाचा व्यासंग पण जोपासला जाईल. त्यामुळे कीर्तन हे करायला मला तसं कठीण नाही गेलं कारण संस्कारच ते आहेत. आणि मुळात माझ्या बाबांना गाणं आणि कथ्थकपेक्षा कीर्तन जास्त आवडतं कारण वडील कीर्तनकार भाऊ कीर्तनकार त्यामुळे त्यांना शिकायचं होतं पण त्यांची नोकरी त्यांच्या ट्रान्सफर यामुळे त्यांचं राहून गेलं. पण त्यांनी त्यांची स्वप्न माझ्यात पाहिली त्यामुळे मी वडिलांची आवड आणि माझी आवड
1: त्यांची स्वप्न पूर्ण केली. वैष्णवी गुरुचरित्रात गायनी मम प्रीती असा उल्लेख येतो कारण गायन आणि कीर्तन या दोन्ही नवविधा भक्ती आहेत आणि मला वाटतं परमेश्वराजवळ जाण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. म्हणजे कीर्तन श्रवणानं सुद्धा आपण अगदी करता आलं नाही तरी जे कीर्तन श्रवण करतात ते सुद्धा परमेश्वराजवळ जातात. तर कीर्तनात गायन अभिनय यांचा मिलाफ आवश्यक असतो आता आपण बोललोच. पण मला वाटतं की तो याचा संगम अजून तुझ्या जो आम्हाला जाणवतो तो म्हणजे तू संगीत नाटकात सुद्धा काम करतेस तर त्याविषयी सांग ना ही आवड कशी.
0: संगीत नाटकाची आवड म्हणजे देवळामध्ये वार्षिक जो काही आमचा उत्सव होतो तर पूर्वी काही काळी म्हणजे तेव्हा माझा जन्म पण झाला नसे तर तेव्हा माझे काका वगैरे देवळात नाटक करायचे तर त्याच्यामध्ये ते सगळ्या भूमिका निभावायचे.

0: म्हणजे पद्मनाभ काका वगैरे त्यांनी मंदार मला नाटक तेव्हा केलेलं आहे. तर म्हणजे वारसा आमच्याकडे आलेलाच आहे चालत का
1: म्हणजे अनुवंशिकता आहे
0: हा
1: ही.
0: हा त्यामुळे नाटक म्हणाल तर मी असे कुठेही प्रोफेशनली मी नाटकात काम करते असं नाहीये, पण आवड नाही असंही म्हणता येणार नाही. कारण आमचंच उत्सवातलंच नाटक होतं संगीत संशय कल्लोळ. तर आमच्या सगळ्यांच्या अशा विचार मनात आला की आपण सगळेजण गातो तर मग आपण नाटक करूया यावर्षी उत्सवात. तर मग आम्ही उत्सवांगभूत म्हणून आम्ही आमचा नाटकाचा आपला हौशी नवशी म्हणून असा तो प्रयोग केला, पण तो सगळ्यांना आवडला कारण आम्हाला श्रोत्यांनी पण तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की खूप गर्दी होती. नंतर लोकांनी भेटून सांगितलं की तुम्ही करता का प्रोफेशनली नाटकात काम, म्हटलं अजिबात करत नाही, आम्ही आमचा उत्सव आणि आम्हाला कुठेतरी नाटक केल्याचा आनंद मिळावा या एवढ्याच हेतूने आम्ही इथे नाटक सादर केलं. माझ्याबरोबर वरद नाटेकर याने अश्विनची भूमिका निभावली होती आणि मी रेवतीचं कॅरेक्टर निभावलं होतं, त्यामुळे तो पण एक्सपिरियन्स छान होता की गाण्याची पण जोड मिळाली, अभिनयाची पण जोड मिळाली आणि कीर्तन करत होते त्यामुळे एक म्हणतो ना आपण स्टेज डेअरिंग की एखाद्या वाक्याची फेक ही किती महत्वाची असते नाटकामध्ये, तर मला तोही एक अनुभव संगीत नाटकातून मिळाला.
1: आणि संगीत नाटकात म्हणजे अभिनय पण करायचा आणि गाण्याचं अंग पण सांभाळायचं, या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात.
0: हो बरोबर.
1: वैष्णवी, आजवर तुला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे गायन क्षेत्रात सुद्धा मिळालेत, कथ्थकच्या वेगवेगळ्या परीक्षा तू दिल्यास त्यात सुद्धा मिळालेत.
0: हो,
1: तर त्या पुरस्कारांबद्दल सांग ना आम्हाला.
0: मी माझ्या आयुष्यात अनेक स्पर्धा दिल्या, त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी लेवलला नाट्यगीतामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं. तेव्हा नीलाक्षी ताई, ज्ञानेशदादा वगैरे ते परीक्षक होते, त्यांच्यासमोर गाताना फार दडपण होतं कारण ते तर मुरलेले लोक आहेत नाट्यगीतामध्ये आणि त्यांच्यासमोर आपण आपलं गाणं सादर करणं हेच खूप मोठा टास्क होता. पण तेव्हा त्यांनीसुद्धा माझ्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना काय आवडलं गाण्यात हेही सांगितलं आणि काय नको हेही सांगितलं, तर तो एक आनंद मला वेगळाच होता की मला युनिव्हर्सिटी लेवलला गोल्ड मेडल मिळालं. आणि त्याचबरोबर 2019 साली मला मुंबई विद्यापीठाच्या संघातर्फे मॉरिशस येथे राष्ट्रीय गणेशोत्सवासाठी माझं सिलेक्शन झालं की जो चमू मुंबई युनिव्हर्सिटीचा मॉरिशसच्या तिथलं जे मराठी मंडळ आहे राष्ट्रीय मराठी मंडळ यांच्यातर्फे जे गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते की जिथे मॉरिशसचे पंतप्रधान देखील उपस्थित राहणार होते अशा ठिकाणी त्यांचे कार्यक्रम जे आयोजित केले होते त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण चमूला आमची कला सादर करण्याची संधी मिळाली होती आणि तिथेही आम्हाला प्राईम मिनिस्टर ऑफ मॉरिशस यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार देण्यात आला, म्हणजे त्यांच्यातर्फे आम्हाला गौरवण्यात आलं. हाही फार सुंदर अनुभव होता की डायरेक्ट झोनल लेवलवरून डायरेक्ट इंटरनॅशनलला सिलेक्शन हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि इथून ते मॉरिशस पर्यंतचा प्रवास देखील खूप अविस्मरणीय होता. पुरस्कारांबद्दल म्हणजे 2025 साली मला नादब्रह्म पुणे यांच्यातर्फे पंडित रतिलाल भवसार हा पुरस्कार मिळाला की ज्यांनी भाव संगीतासाठी अतिशय अत्युच्च दर्जाचं काम करून ठेवलेलं आहे असे रतिलाल भवसार यांच्याकडून मला मिळाला, तो मला नादब्रह्म परिवारातर्फे मिळाला. असे पुरस्कार मिळाले की कुठेतरी वाटतं की आपल्या कामाचं चीज झालं. त्यानंतर धोंडोपंत रत्नपारखी असेल, त्र्यंबकराव जानोरीकर हा गानवर्धन पुणे यांच्यातर्फे पुरस्कार दिला जातो तोही मला मिळाला. त्यामुळे पुरस्कार मिळाला म्हणजे आपण जे शिकतोय किंवा आपण आपल्याला जे भविष्यात जे गाठायचंय त्याच्या दिशेने कुठेतरी थोडीफार वाटचाल होते. कारण माझं असं कायम उद्दिष्ट होतं की आपण आता गाणं शिकतोय तर गाण्यामध्ये आपल्याला एवढं अचीव करायचंय की एवढ्या उंच पातळीवर जायचंय. आपण आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं आपल्याला वाटत नाही पाहिजे. म्हणजे मी फार मोठी असं नाही, पण आता मी अलंकारपर्यंत शिक्षण घेतलंय, त्याच्या पुढचं माझं शिक्षण चालूच आहे, पण तिथपर्यंत न थांबता पुढे जे कलेमध्ये मला जे मिळणार आहे, कारण कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे, त्यामुळे माझा एवढेसे पुरस्कार मिळून माझा प्रवास थांबणार नाहीये, मला अजूनही ह्याच्या पुढे काम करायचंय.
1: नक्कीच, आणि तुला अजूनही पुरस्कार मिळू देत, कारण पुरस्कार हे काय आहे, आपल्याला एक प्रोत्साहन आहे, आपण केलेल्या कामाचं प्रोत्साहन, म्हणून ते आपल्याला बक्षीस आहे.
0: नक्कीच.
1: वैष्णवी, गाणं, नृत्य, कीर्तन, त्यानंतर नाटकातला अभिनय हे सगळं चालू असतानाच तू तुझं जे लौकिक शिक्षण आहे ते सुद्धा चालू ठेवलेलं आहेस, तर तू LLB पर्यंत तुझं शिक्षण घेतलेस, तर हा सगळा प्रवास कसा होता, म्हणजे या कला जोपासायच्या आहेत आणि पुन्हा LLB सारखा विषय, म्हणजे खरं
0: व्यावसायिक,
1: हा व्यावसायिक विषय आहे, तर ते कसं केलंस?
0: मुळात कला जोपासताना किंवा 12वी नंतर काय करायचं याच्यामध्ये मला घरातल्यांनी फार सहाय्य केलंय, माझे आई बाबा असतील, माझा दादा आणि माझा मामा. तर मला जे करायचंय, कारण बाबांनी 10वीला मार्क चांगले मिळाले म्हणून बाबांनी मला तेव्हाच विचारलं होतं की तुला आपण सायन्सला घालूया, मी तेव्हा स्पष्ट नकार दिला कारण मला

0: अभ्यास बिलकुल जमला नसता. म्हणजे मी माझी बौद्धिक क्षमता जाणून आहे की मी गाणं करते, मला वेळ देता येणं शक्यच नाही. तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की मला आर्ट्स करायचं आहे, तुम्ही मला आर्ट्सला ऍडमिशन घेऊन द्या, मला पुढे LLB काय. खरं तर बाबांचं स्वप्न म्हणजे तू आपल्या घरात वकील कोणतरी व्हावं, माझी मुलगी वकील व्हावी. हे त्यांचं जसं स्वप्न होतं तसं माझंही स्वप्न होतं की मी काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे, कारण आज प्रत्येक माणूस उदरनिर्वाहासाठी काही ना काही व्यवसाय करतो. पण पूर्णपणे गाणं आणि कलेवर अवलंबून न राहता त्याच्याबरोबर कोणतं तरी व्यावसायिक शिक्षण घेऊन आपण त्याचं सहाय्य म्हणून कलेला, आपण त्याच्यात कलेमध्ये जे काही मिळेल तर आपण दोघींचं साधून आपण उदरनिर्वाह करू, हा माझा विचार होता. मग मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली. त्यानंतर असा विचार आला की 12वी नंतरच आपण प्री लॉ ला ऍडमिशन घेऊया, म्हणजे 5 इयर्सचा कोर्स. पण बाबा म्हटले की नको, तू काहीतरी ग्रॅज्युएशन कर. तर मी BA इकॉनॉमिक्स केलं आणि त्यानंतर मग LLBचं जे काही प्रोसिजर आहे त्यानुसार LLBला गेले. पण LLBचा अभ्यास करताना मला खूप जे सहाय्यभूत झालं ते म्हणजे मी त्याच दरम्यान मी ज्युनियरशिप जॉईन केली होती, तर त्यामुळे मला तिथे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे माझा त्याचा लॉ मध्ये अभ्यास करताना मला खूप त्याचा म्हणजे आपण म्हणतो ना बर्डन नाही आलं, एक अभ्यास करताना बर्डन नाही आलं. आणि मुळात मी कधीही 5-5, 6-7 तास अभ्यास केला नाही. माझी तेवढी मेंदूची क्षमता पण नाही की मी 5-5, 6-7 तास अभ्यास करेन. हार्डली दिवसभरात 2 तास आणि उर्वरित रियाज. मी असं म्हणेन की गायन आहे त्यामुळे मी आहे.
1: नक्कीच, म्हणजे मेंदू रिलॅक्स होण्यासाठी त्याचा उपयोग झाला. वैष्णवी संगीताचा तुझा हा प्रवास असाच चालू राहणार आहे, तर मला सांग की संगीतामध्ये अजून काय करण्याचा मानस आहे तुझा?
0: आता मी संगीत अलंकार केले, म्हणजे मास्टर ऑफ म्युझिक केलंय. तर त्यानंतर माझं PhD म्हणजे डॉक्टरेट करण्याचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या दिशेने माझी वाटचाल आहेच, कारण मी 2024 PhD एंट्रन्स क्लिअर केली. ती सुद्धा पहिल्याच अटेम्प्ट माझी क्लिअर झाली आणि त्यामुळे मला एक धीर आला की मी PhD लहान वयात, माझं एक स्वप्न अजून आहे की लहान वयात ती व्हावी. कारण एक वय असतं ना, त्या वयानंतर तुम्ही उलटून गेल्यानंतर तुमची ग्रास्पिंग पॉवर राहत नाही, त्यामुळे आपण ते वय न गाठता त्याच्या आधीच आपलं जे काही अचीव करायचं आहे तिथपर्यंत आपण पोहोचायचं आहे. त्यामुळे मी PhD आता 1.5 वर्ष माझं स्टडीचं कम्प्लीट आहे. तर त्याच्यामध्ये मला माझा प्रॅक्टिकल हा जो भाग आहे हा मेजर आहे आणि मला त्याचबरोबर एक पेपर सबमिशन आहे की जे 150 पानाचा माझा तो प्रबंध मला सादर करायचा माझ्या लास्ट इयरला. आणि त्याचबरोबर अनेक नवीन राग मला शिकायला मिळत आहेत. आणि मी या सगळ्यात मला जे आत्ता मला जे गुरु सहाय्यभूत होत आहेत त्यामध्ये माझी ऑब्व्हियस माझी प्राथमिक गुरु म्हणजे संगीताताई, की जिच्याकडे मी संगीत अलंकारपर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर मी आता सध्या श्रीयुत कृष्णा बोंगाणे मुंबई यांच्याकडे माझं गायन, म्हणजे रामपूर सैस्वान घराण्याचे की जे उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आहेत त्यांच्याकडे माझं शिक्षण चालू आहे. कारण मुळात माझा जो स्टडीचा म्हणजे जो आपला रिसर्चचा विषय आहे तोच मुळात रामपूर सैस्वान घराणा आणि त्यांची गायन परंपरा यावर आधारित असल्यामुळे माझा त्यांच्याकडे शिक्षण चालू आहे. त्याचबरोबर मला डॉक्टर रवींद्र घंगुर्डे यांचं मार्गदर्शन लाभतंय आणि प्रसाद गुळवणी सर यांचंही मला मार्गदर्शन लाभतंय. त्यामुळे ह्या सर्व गुरूंच्या सहकार्यामुळे माझा PhD जो काही प्रवास चालू झालाय तो लवकर अतिशय आपण म्हणतो ना एक चांगल्या पद्धतीने आणि सक्सेसफुल पूर्ण होईल असं मला वाटतंय.
1: नक्कीच, आणि गुरुंचे आशीर्वाद असले तर
0: असलेच पाहिजे. गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी.
1: वैष्णवी, मगाचपासून आपण श्रोत्यांशी ज्या गप्पा मारतोय त्यात तुझ्या एकंदरीतच संगीत कारकिर्दीबद्दल बोलतोय, पण मला आता मोह आवरत नाहीये की आमच्या श्रोत्यांना थोडीशी एक झलक ऐकून दाखव ना.
0: नक्कीच.

वा, खूपच छान वैष्णवी, खूप सुंदर, आणि तुझं जीवन सुद्धा असंच सूर आणि तालमय होऊ दे, सुरस होऊ दे या शुभेच्छा देते. तू आज इथे आलीस आणि तुझ्या संगीताच्या प्रवासाविषयी अतिशय मनमोकळेपणानं आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी तुझे

0: आभार मानते, तुला PhD मध्ये उत्तम गुणांनी यश मिळो या सदिच्छा देते आणि निरोप घेते. नमस्कार.
1: मीही आकाशवाणीचे आभार मानेन की त्यांनी माझा संगीत प्रवास, मी प्रवास नाही म्हणत, माझी संगीत साधना सर्व लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मला त्यांनी इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानते. नमस्कार.
0: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण माझा कला प्रवास, वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर. श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30.
2: रसिक श्रोते हो, आपल्या शब्दांच्या जादूने सर्व रसिकांना मोहिनी ज्यांनी घातली ते प्रसिद्ध गीतकार म्हणजे आनंद बक्षी.

श्रोतेहो, आज आहे या प्रसिद्ध गीतकारांचा जन्मदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात आनंद बक्षी यांच्याच काही गीतरचनांचा. मी सकाळपासून तुमच्यासोबत आहेतच, तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल माझ्यासोबत सकाळी 11:05.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94।

0: 35 73 485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोते हो, सकाळचे 10:37 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं. दगडी चाळ या चित्रपटासाठी संगीत होतं अमित राज यांचं.

हे गीत गायलं होतं हर्षवर्धन वावरे यांनी पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती क्षितिज पटवर्धन यांची.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 मिनिटांनी.

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
0: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
0: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली मंदार चोळकर यांची गीतरचना, जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत आहे फुगे या चित्रपटातलं.

दादा निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली मंदार चोळकर यांची गीतरचना, जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत आहे फुगे या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांच्या युगुलस्वरातली ही गीतरचना होती, श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी यांची. ती सध्या काय करते या चित्रपटासाठी संगीत होतं विश्वजीत जोशी यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटासाठी संगीत आहे अमित राज यांचं.

हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद झाले आहेत। काही क्षणातच प्रसारित करणार आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम।

0: clap and smile.
1: Friends, you were just listening to this song. We hope you enjoyed it.
2: Concept and coordination by Dr. R. Meghanathan. Sung by Neha and Children. Recorded by Butty Langlingdo. Produced by Ajit Horo. This song is presented to you by CIET-NCERT, New Delhi, India.
3: श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम क्लैप एंड स्माइल. और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है. तो अब अजीत,
4: उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
3: कुसुमलता,
4: जगबंधु,
3: चेतना
4: और मंजू जी के साथ विमलेश को आज्ञा दीजिए.
3: नमस्कार.
5: उमंग उमंग उमंग उमंग.
6: NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज आहे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका आनंद बक्षी यांच्याच काही गीतरचना. श्रोतेहो, सकाळचे 11:00. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वंदना मुसळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, साधी सहज समजणारी भाषा, भावपूर्ण शब्द आणि सर्वसामान्यांच्या मनाला स्पर्श करणारी शब्दांची मांडणी करणारे रचनाकार आनंद बक्षी भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक लोकप्रिय गीतकारांपैकी आनंद बक्षी यांनी 300 अधिक चित्रपटांसाठी सुमारे 6,000 जास्त गीतं लिहिली. रसिक हो, आज आहे आनंद बक्षी यांचा जन्मदिवस. तेव्हा आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेणार आहोत त्यांच्याच काही गीतरचनांचा.

आनंद बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 रावळपिंडी इथला. त्यांचं शिक्षण उर्दू माध्यमातून आणि नंतर केम्ब्रिज महाविद्यालयात झालं. आनंद 6 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांच्या लेखणीतून पहिली वेदना त्यांच्या आईच्याच आठवणीतून साकार झाली. ती होती, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है प्यारी माँ. श्रोते हो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, हे गाणं नंतर 1968 राजा और रंक या चित्रपटात घेतलं गेलं. खरं तर आनंद बक्षींना गायक म्हणून नाव कमवायचं होतं, पण गायक न होता ते लोकप्रिय गीतकार म्हणून नावारूपाला आले. सुरुवातीला सैन्यात नोकरी करून नंतर चित्रपटसृष्टीचा ध्यास घेऊन ते मुंबईत आले. कामाच्या शोधात आलेले आनंद आपल्या कविता आणि गाणी ऐकवून आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करत. श्रोते हो, 1958 त्यांची भेट भगवान दादांशी झाली आणि त्यांनी भला आदमी या सिनेमासाठी गीतलेखन करण्याची संधी त्यांना दिली. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 1965 जब जब फूल खिले या सिनेमामुळे. ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले हे सुंदर गीत, गायलंय लता मंगेशकर यांनी.

जब जब फूल खिले हा चित्रपट सर्वार्थाने देशभरात गाजला आणि या चित्रपटाची सर्वच गाणी सुपरहिट झाली. 1965 हिमालय की गोद में या चित्रपटातल्या चांद सी मेहबूबा हो मेरी हे गाणं तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. रसिक हो, आनंद बक्षी चित्रपटाची कथा अगदी बारकाईने ऐकत आणि मग कथानुरूप गाणीही लिहित. मिलन या चित्रपटातल्या सावन का महिना पवन करे सोर हे मुकेश आणि लता दिदींच्या युगलस्वरातलं गाणं तर सावन महिन्याशिवायही सावन महिन्याचा आनंद आपल्याला देतं. या अप्रतिम रचनेला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मिलनच्या यशानंतर फर्ज, राजा और रंक, तकदीर, जीने की राह, दो रास्ते, आन मिलो सजना, अमर प्रेम, आराधना असे एकामागून एक अनेक हिट चित्रपट झाले. श्रोते हो, आनंद बक्षी बॉलिवूडमध्ये सामील होण्याचं स्वप्न पाहत होते, पण घरच्यांच्या विरोधामुळे ते सैन्यात सामील झाले. नंतर 1947 फाळणीनंतर ते भारतात परतले. सैन्यात असतानाही त्यांनी अनेक देशभक्तीपर कविता लिहिल्या. त्यांची दिल दे दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए आणि आय लव माय इंडिया ही गाणी खूप गाजली. तरुणपणाचा बराचसा काळ सैन्यात घालवल्यामुळे ते शिस्तप्रिय होते. रसिकहो, हिंदी चित्रपटसृष्टीत राजेश खन्नांना यशस्वी करण्यात आनंद बक्षींच्या गीतांनी खूप मोठी भूमिका बजावली. कार्यक्रमात आता राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं आराधना या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत, संगीतबद्ध केलंय SD बर्मन यांनी.

श्रोते हो, आनंद बक्षी 8वीपर्यंतच हिंदी विषय शिकले होते. त्यांना साहित्यिक हिंदी भाषा येत नव्हती, त्यामुळे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर करून आनंद यांना स्वतःला व्यक्त करावं लागलं. आनंद बक्षींचं हे हिंदीचं मर्यादित ज्ञान त्यांना गीतकार म्हणून घडायला मोठं वरदान होतं आणि हेच त्यांच्या यशाचं गमकही होतं. रसिक हो, आनंद बक्षींच्या गीतात काव्यात्मक अभिव्यक्ती कमी असे, गाण्यात साधी संभाषणात्मक भाषा वापरल्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. कार्यक्रमात आता ऐकवतीये बॉबी या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या कार्यक्रमात आपण आनंद घेत आहे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांच्या काही गीतरचनांचा. श्रोते हो, आनंद बक्षी यांच्या काव्यात संवादात्मकता होती. सांगायचंच झालं तर सुनो कहो कुछ हुआ क्या अभी तो नहीं किंवा मग अच्छा तो हम चलते है फिर कब मिलोगे अशी अनेक गाणी सांगता येतील. या गाण्यावरूनच तुम्हाला आता मी एक किस्सा सांगते. 1970 आन मिलो सजना या चित्रपटासाठी निर्माता ओम प्रकाश एका रोमॅन्टिक गाण्याच्या शोधात होते. अनेक तास चर्चा झाली पण गाण्याची सुरुवात काही बक्षींना सुचत नव्हती. शेवटी संध्याकाळी थकून आनंद बक्षी उठले आणि सहज म्हणाले अच्छा तो हम चलते हे. त्यावर संगीतकार लक्ष्मीकांत यांनी हसत विचारलं फिर कब मिलोगे. हे ऐकताच निर्माता ओम प्रकाश म्हणाले बस हाच आपल्या गाण्याचा मुखडा आहे. यानंतर अवघ्या 25 आनंद बक्षी यांनी संपूर्ण गीत लिहिलं आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय झालं. रसिक हो, आनंद बक्षी यांनी 1981 एक दुजे के लिए या चित्रपटातल्या एका गाण्यात 70 ते 80 चित्रपटांची नावं घेऊन बनवलेल्या गाण्याचा प्रयोगही हिट ठरला. ऐकूया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या युगुलस्वरातलं हे सुपरहिट गाणं.

आनंद बक्षींच्या कारकिर्दीत त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कारासाठी तब्बल 41 वेळा नामांकन मिळालं. त्यापैकी त्यांना 4 वेळा या पुरस्काराने गौरवलं गेलं. जवळपास 4 दशकांहूनही अधिक काळ आनंद बक्षींनी गीतकार म्हणून गौरवशाली कारकीर्द गाजवली. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आर डी बर्मन, एस डी बर्मनपासून ते अलीकडच्या अनु मलिक, जतीन ललित, ए आर रहमान यांच्यासोबतही बक्षींनी अभूतपूर्व असं काम केलं.

श्रुतः हीरो कर्मा राम लखन मोहरा करण अर्जुन सौदागर खलनायक चांदनी लम्हे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे दिल तो पागल है ताल परदेस मोहब्बते हे चित्रपट म्हणजे आनंद बक्षी यांचा सुवर्ण काळच म्हणावं लागेल. रसिक हो, आनंद बक्षी यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या गीतांच्या सर्व रेकॉर्डिंगला आवर्जून जायचे. त्यांच्या मते कोणत्याही गाण्याचे बोल हे कथेवर विषयावर आणि ज्या परिस्थितीसाठी तयार केलंय त्यावर अवलंबून असतात. कथेच्या गरजेनुसार कोणत्याही प्रसंगाला किंवा कोणत्याही वयोगटासाठी गाणं लिहिलं जाऊ शकतं. त्यामुळे कथा 60-70 दशकातली असो किंवा आजच्या काळातली त्याने फारसा फरक पडत नाही. म्हणूनच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या फिल्ममधलं हे गाणं म्हणजे बक्षी यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरली.

आनंद बक्षी नेहमी म्हणायचे की लोकांच्या मनात आधीपासून असलेले भाव साध्या शब्दात मांडणं हेच खरं गीतलेखन. श्रोतेहो, दिल तो पागल है या चित्रपटातली गाणी हे त्याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. या चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांना प्रेमाची भावना अतिशय साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दात व्यक्त करायची होती. संगीतकार उत्तम सिंग यांनी आधी सुरावटी तयार केला, त्या ऐकल्यानंतर बक्षी म्हणाले, प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस कधीतरी मनाशी नक्कीच म्हणतो, हे मन तर वेडच आहे. याच साध्या भावनेतून हे शब्द जन्माला आले. ऐकूया लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे लोकप्रिय गीत.

आनंद बक्षी यांनी अनेक प्रेमगीतं लिहिली. राजेश खन्ना, शर्मिला टागोर ते आत्ताच्या ऋतिक रोशन, करीना कपूरपर्यंत सगळ्याच जोड्यांना त्यांनी अजरामर प्रेमगीतं दिली. परदेसमधलं दो दिल मिल रहे हे असो किंवा मोहबतेमधलं हमको हमी से चुरा लो ही गाणी म्हणजे तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली. श्रोते हो, ताल या सिनेमाच्या टायटल सॉंगचा पण एक किस्सा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांना संगीतकार ए आर रहमान यांच्याकडून एक वेगळी आणि आधुनिक धून मिळाली. ही धून ऐकल्यानंतर आनंद बक्षी म्हणाले, या गाण्याचा आत्मा म्हणजे दोन मनांचा, दोन सुरांचा आणि दोन हृदयाचा मिलाप. याच विचारातून आनंद बक्षी यांच्या लेखणीतून उतरली ही अप्रतिम अशी गीतरचना.

ताल से ताल मिला म्हणत शब्दांच्या या जादूगाराने आपल्या रचनांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई मुलाच्या नात्यातलं वात्सल्य असो की देशप्रेमाचं वेड, आनंद बक्षी यांच्या लेखणीने सर्व भावना रसिकांच्या मनी ठसवल्या. श्रोतेहो, या महान गीतकाराने 30 मार्च 2002 रोजी या जगाचा निरोप घेतला. आज बक्षी आपल्यात नसले तरी आपल्याला आनंद देणारी अनेक अविस्मरणीय गीतं ठेवा म्हणून आपल्यासाठी ठेवून गेले. अशा या महान गीतकाराला विनम्र आदरांजली. आजच्या गाता रे हे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा रेडिओ सखी वंदना मुसळेला आता निरोप द्या. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळते आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा

0: आपल्या ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: तुझे चरण देख लिया, सावळे सुंदर रूप मनोहर।
1: वा वा, अगदी विठ्ठलमय झालायस रोहित।
0: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे। अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली।
1: हो
0: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना, तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात। मन विठ्ठल भक्तीत लीन होतं। आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात।
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे, पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात।
1: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर।
0: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे। ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक।
1: हो अगदी हिरो। पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते। पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत काम करायची।
0: आणि मला ना बाबा आठवतात। एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच। सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे, तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं। मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी। माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो। तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस।
1: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही?
0: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो।
1: वा, हा विचार खरंच चांगला आहे। आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं। ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का?
0: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे। आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो।
1: कोणता रे?
0: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी, अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले। म्हणजे ते निरेच स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ, हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना।
1: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना।
0: मला सुद्धा तसंच वाटायचं। मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे। खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ।
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास, खरंच रस्त्यावर लाखो लोक पण ढकलाढकली, चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र।
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठुराया येतो।
1: खरी गोष्ट आहे। आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंद

0: गंध तरंग उठत राहतात रे. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
1: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात, पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग.
0: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
1: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
0: कोण आलं यावेळेला
1: बघ ना, कदाचित आषाढा बरोबर एखादी गोड आठवणही दारात उभी असेल.
0: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
0: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
0: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
0: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
1: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
0: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
1: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
0: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो, पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
1: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपण तेच करतो की.
0: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
0: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
1: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख, पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
1: बरोबर. मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
0: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुतेक.
1: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
0: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
2: मलाही तोच प्रश्न पडला होता. म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
0: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जातं.
2: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
0: वा,
2: म्हणून ते हलकं होतं.
0: माझे काका

0: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
2: अगदी.
0: मागे किनी एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की? कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
1: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
0: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नकोत, त्याला टाळ, मृदंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी, हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
2: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
0: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
1: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
2: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
0: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
1: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
0: हो ना, खरंय.
2: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
1: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
0: काल की नाही मला दिवाळीला होताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
2: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना, राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
0: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
2: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
1: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
0: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
1: मागे बघ ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
0: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
2: अगं, आज तू फारच भावुक झाली आहेस.
1: सुखदा, काय आषाढ आला ना की जरा असं होतच.
0: अगदी. कुणी अभंग गातो, कुणी टाळ वाजवतो, कुणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
2: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
1: वा वा वा वा. हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता.
0: आणि त्यानंतर प्रेम.
1: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिट शांत बसूया तिथे जाऊन.
2: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
0: रोहित, बघितलंस का रे
1: काय ग,
0: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
1: अरे हो
2: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
1: आणि स्वयंपाकघरातून हा हा हा हा, तळणाचा असा सुगंध येतोय, वेड लावणारा.

0: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तण तर करावंच लागतं ना.
1: म्हणजे काय ग सुखदा?
0: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळणं असं म्हणतात. तिखट गोड पुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
1: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
2: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, शेंगदाणा, आमटी असा भरगच्च मेनू सुखदानी बनवलेला आहे.
0: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल मी करते सगळं काही.
1: चल मीही मदत करते तुला.
2: चला चला चला.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता, 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीच्या श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे.

0: आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप आहेत आणि ते आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून वैतवंत कार्यक्रम मला खूप आवडते.
1: अरे वा धन्यवाद.
0: कितीतरी अनुभव कितीतरी कार्यक्रम कितीतरी अनुभव कितीतरी उद्घोष कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
0: ताई जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर?
0: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला. आपलं नाव सांगा.
3: मॅडम मी रुपेश गुजराती बोलतो.
1: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
1: बोला.
3: माझं असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विजाणतो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते
2: सुंदर
3: मधली मधुली का मॅडम पण त्यात पार्टिसिपेट
2: करतात.
3: मला धांगे मॅडम दिनेश आरावतकर खरे मॅडम त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्या कुठलाही असो आकाशवाणी इकडे वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकत आहोत. त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण
2: बरोबर
3: ही सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळं ठिकाणी वाचन होत नाही माझं कानावर पडलं वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आधार फोफावतो आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन नाही तर म्हणजे कुठेतरी चांगलं हे नाही तर ते एक आहे. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ते सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
1: हो अगदी.
2: किती छान गोष्ट आहे कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम या सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम दिलेत.
3: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
2: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो आजारांवर देत असतो तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला
1: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
3: तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
2: ऋतुबदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत. धन्यवाद. नमस्कार.
4: नमस्कार. मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला.
4: आकाशवाणीचे कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये शब्दच नाही इतके सुंदर कार्यक्रम असतात. जे आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट आणि ते हे पण आपले दिनेश आरावतकर हे घेत होते करत होते तो कार्यक्रम ना म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून तो मला त्यांच्याकडून मिळाला विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते छान दादा तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही

0: चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे एकमेकांचे आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश आडवटकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा त्या पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल चाललंय काम तर.
1: खरं खरं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंना बोलवलं होतं बरोबर ना. धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अत्यक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमामध्ये. तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो असे अनेक कार्यक्रम
1: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतू बदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
2: तर म्हणजे अशा असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
1: नक्की.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला। हाँ
1: मी आकाशवाणी बद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले बहु होतील बहु आहे काही बहु, परंतु आकाशवाणी समोर आकाशवाणी
0: आय ग किती छान गोड सांगितलं
1: म्हणजे तर काही बाहुबल खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत आणि आता या आता 24 तारखेला या गुरुवारी आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दीबद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू।
0: हो हो अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, सोहळ्याला आनंद आले पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम। आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीवरून ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी, आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे मेळ। म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे, श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे। आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा, उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा।
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल।
2: धन्यवाद।
0: नमस्कार।
3: हॅलो।
0: हा बोला।
3: हॅलो नमस्कार।
0: हा आपलं नाव सांगा।
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बसवाड तालुका जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो।
0: हा बोला बोला।
3: लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मी फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मन की बात एवढं छान आणि ते दिनावर दिनेश आडवडकर सर त्यांचं बी ऐकतो मी आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे।
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून, खरोखर खूपच छान,
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली।
3: आकाशवाणी भाषेवर माझा खूप विश्वास आहे ताई।
0: हो हो धन्यवाद
2: धन्यवाद।
0: नमस्कार। तर श्रोते हो खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो। आत्ता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं, जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय, वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं, पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे। या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं,
2: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्च मध्ये, तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं, केवळ महिलाच नाहीत। आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं, जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेरिंग करते।
0: अगदी खरं आहे। आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या, तसंच आपण छाया वारंगी यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती। बघूया आपले पुढचे

0: श्रोते काय म्हणतायत ते?
1: नमस्कार नमस्कार.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते, मोहरा डोंगरे बोरिवलीहून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाळ कुरतडकर, नीलम प्रभू तेच सगळे बोलतायत असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत, वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय, त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: खर तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
1: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
0: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळते की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयीच त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो. नमस्कार. Hello. बोला, आपलं नाव सांगा.
3: रोहित कुंभार बोलते सातारावी.
0: हा बोला.
3: हा सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
3: शिक्षिका वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन चाळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई. हा ती मालिका पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो 9 वाजता आहे, 9 ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते नाही असं नाही ऐकत पण त्यावेळेला ते
0: करत
4: असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तकं जर समजा विनंती करते मी ती पुस्तकं समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही तर ती तशी नितीन चाळुंखे लिखित कशी ऐकतोय पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल, आम्हाला पुस्तकं वाचल्याचा आनंद होईल.
1: धन्यवाद.
4: विनंती.
0: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात, आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात, तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील, ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1948 मी आकाशवाणीवर गातोय. मला BI ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर, मीना सरैया, सुनंदा जोग, निलम प्रभू, बाळ कुलकर्णी, माधव कुलकर्णी, असे सगळ्या निवेदक मला निवेदकांची नाव आलं लक्षात आहेत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारव, रसधारा, रसरंजन, बाबा तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावती आणि चार कट्ट्याची तयारी केली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांच्या आठवण जाग्या झाल्या की मनाला वेगळा आनंद होतो. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीची पण माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवण एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा.

0: जसा पूर्वी पुरुषांनी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत ना, पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
1: अभिप्राय कळवता येईल. बर बर,
0: तर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
0: नमस्कार.
1: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा दी घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून
2: जाणवतं. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना आज असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
1: नक्कीच.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
1: नमस्कार.
0: हॅलो.
1: हा बोला. आपलं नाव सांगा.
0: अनिल नाईक पुन्हा एकदा बोलतोय.
1: हा बोला.
0: मला मंगला खादिलकर यांनी घेतलेली खमंडांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा जाधवकर यांनी माणिक वर्माजी माणिक वर्मा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
2: हो हो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: मध्यंतरी पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याविषयी म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती. तीही अतिशय सुरेल झाली होती.
1: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्याने सुद्धा सांगितलं की वार कुठला येत तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या तशा ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
2: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
1: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि आता तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत. आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
2: ऐकू शकतात. फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी युट्यूब वर ते कार्यक्रम उपलब्ध होतात. आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईलमध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
1: नक्कीच. त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात. अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच.
2: परदेशात

0: अनेक जण हे हा कार्यक्रम ऐकत असतात.
1: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता, तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो. आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी हे एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललितबंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो.

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, या बरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूळकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

0: झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातल्या गीत आपण ऐकल्यात वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना होती गदी माडगुळकर यांची, संगीतकार होते सुधीर फडके.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

साक्षी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीता रचना होती कवयित्री इंदिरा संत यांची आणि संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश केबुडकर यांचं, संगीतकार आहेत सुधीर फडके.

सुधीर फडके यांच्या स्वरात संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2:00 तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 मृत्यू, 25 अडकल्याची भीती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2:00 संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 तहकूब करण्यात आलं. 12 सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2:00 पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 स्थगित केलं. 12 पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2:00 तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने

करण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्त्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर NIA नं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळुरूमधल्या तरुणांना ISIS मध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं NIA नं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3rd टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग 2रा दिवशी रेल्वेसेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर
काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत

0: छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोहोचली आहे. पूरपरिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: मुंबई चेंबूर इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य नाही अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबईत आणि

0: लागले आहे। मूर्तीकारांना गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे। यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे। पालिका 1 कोटी 4 लाख रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे। सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे। सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे। बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर 11 जण जखमी झाले। गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 हून अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे। वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागले आहे। मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली। विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे। तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे। सध्या 52% पाणी साठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे। मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे। मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई।
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।

दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कविवर्य सुरेश भट यांची रचना आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात बबन सरतकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: वारकरी संप्रदायात भक्तीला लोकजीवनाशी जोडणारे, भक्तीचे अनन्य साधारण महत्व सांगणारे संत म्हणून संत नामदेवांचं नाव आत्मीयतेनं घेतलं जातं। त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलावरील अनन्य प्रेम, नामस्मरणाचा महिमा, ईश्वराची सर्व व्यापकता, भक्त आणि भगवंतातील सख्य भाव, वैश्विक बंधुता यांचं सुंदर दर्शन घडतं। संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीच्या, त्यांच्यातील हृदय नात्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। विठ्ठलाला स्वतः रोज प्रत्यक्ष जेवू घालणाऱ्या संत नामदेवांची भक्ती ही कर्मकांड प्रधान नसून प्रेमप्रधान आणि अनुभव प्रधान अशी आहे। संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे, मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे। म्हणूनच ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल। या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते। सर्व चराचरात व्यापलेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे, ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते। नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण। ते म्हणतात, नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार। आणखी एका अभंगात ते म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे। या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे। नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं, ही त्यांची ठाम श्रद्धा आहे। संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं

0: अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे. विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे. ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात. ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे. म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो. संत नामदेव नामाचं महत्त्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्त्व देतात. ते म्हणतात, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. शरीर नश्वर असलं तरी मन सतत ईश्वरचरणी अर्पण असावं, अशी त्यांची जीवनदृष्टी या अभंगातून व्यक्त होते. भक्ती ही बाह्य आचारात किंवा कर्मकांडात नसून अंतर्मनातील समर्पणात आहे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सामाजिक समतेचाही पुरस्कार आहे. ईश्वराच्या दरबारात उच्च नीच, श्रीमंत गरीब किंवा जातीभेदाला स्थान नाही, तर निर्मळ मनानं भक्ती करणारा प्रत्येक भक्त ईश्वराला प्रिय होतो, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सत्संगाचं महत्त्व वारंवार अधोरेखित झालेलं असून संतांच्या सहवासातून विवेक, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा प्राप्त होते, अशी त्यांची धारणा आहे. नामदेवांची भाषा अत्यंत सोपी, सरळ आणि लोकाभिमुख असल्यामुळे त्यांचे अभंग सामान्य जनतेपर्यंत सहज पोचले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट पंजाबपर्यंत पोचला आणि त्यांच्या 61 अधिक रचनांचा गुरुग्रंथ साहिब ग्रंथामध्ये समावेश झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड प्रेम, समर्पण, नामस्मरण यांचं महत्त्व आपल्या अभंगातून सांगत नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणत त्यांनी अखंड भक्तिप्रबोधनाचं कार्य केलं.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजार याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोंबड्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल डिसीज, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटीस, संसर्गजन्य लॅरिगोन्ट्राकायटीस, लिम्फॉइड ल्युकेसिस, इन्फेक्शियस बर्सल डिसीज आणि एव्हियन इन्फॅलोमायलिटीस यासारखे अनेक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषाणूजन्य आजार म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल रोग, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटीस आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. फाऊल पॉक्स हा कोंबड्या, बदकं, टर्की आणि इतर पक्ष्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जगभरात आढळतो. प्रामुख्याने त्वचेला तसंच श्वसनमार्गांना तो बाधित करतो. फाऊल पॉक्स आजारामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. याची लक्षणं बघायची झाली तर कोंबड्यांची चोच, डोळे, पाय आणि तुऱ्यावर गडद रंगाचा फोड किंवा गाठी तयार होतात. जखमा वाळून चकते तयार होतात. पक्षी सुस्त होतो आणि खाण्याचं प्रमाण कमी होतं. तोंड, घसा आणि श्वसनमार्गात गाठी तयार होणं आणि श्वसनाला त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. यावर उपाय म्हणजे फाऊल पॉक्सचं लसीकरण करावं. पिल्लांना 6 ते 8 आठवड्यांच्या वयात लस द्यावी. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता ठेवावी. शेड नियमितपणे स्वच्छ ठेवणं, दूषित उपकरणं निर्जंतुक करणं यासारख्या गोष्टी कराव्यात. तसंच बाधित पक्ष्यांना निरोगी पक्ष्यांपासून दूर ठेवावं. दुसरा विषाणूजन्य आजार म्हणजे न्यूकॅसल आहे. हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर लसीकरणाद्वारे हा आजार नियंत्रित करता येतो. शेड व्यवस्थापन आणि स्वच्छता राखल्यास या आजाराचा प्रसार टाळता येतो. हा आजार

जाण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. पिलांना पहिली लस 1 ते 7 दिवसांच्या वयात आणि दुसरी लस 4 ते 6 आठवड्यांनंतर द्यावी. शेड निस्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावी. बाहेरचे पक्षी किंवा व्यक्तींना शेडमध्ये प्रवेश बंद करावा. यानंतरचा आजार म्हणजे इन्फेक्शियस बर्सल डिसीज. या आजाराला गंबोरो म्हणतात. अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे हा. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणावर हानी पोचवतो. यामध्ये पाण्यासारख्या पांढऱ्या रंगाची किंवा पिवळसर विष्ठा दिसते. पक्ष्यांचं वजन यामध्ये कमी होतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे दुय्यम संसर्ग होतो. यावर उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करावं. पहिली लस 2 ते 3 आठवड्यांच्या वयात द्यावी. शेडमध्ये आजाराचा धोका असल्यास पुनर्लसीकरण करावं. मंडई कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण हे उपचारापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य जैवसुरक्षा आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींमुळे पोल्ट्री फार्ममधील आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो. तेव्हा मंडई, तत् सांगितल्याप्रमाणे कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांवर जर आपण वेळीच उपाययोजना केल्या तर हे आजार आपण नियंत्रणात राखू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजार याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉज बद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही, तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते, तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न

0: सांगतो की हे बदल का होतात? आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटेरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात

0: तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बाग प्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्र.

श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आताच आपण ऐकलात. ठीक 2:15 आपण ऐकणार आहात दोपहर समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसैन यांच्या गायनात राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
1: उत्सव नवच

0: तन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली नंदुरबार धाराशिव वाशिम हिंगोली जालना पालघर बीड धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन पोलीस SDRF आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या HS प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या

0: असता केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. ऐकूया कार्यक्रम गीत संध्या. कार्यक्रमाची सुरुवात करतोय सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या गीताने. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं हे गीत आहे. अविनाश विश्वजीत यांनी या गीताला संगीत दिलंय. स्वर आहे ऋषिकेश रानडे यांचा.

ऋषिकेश रानडे यांना आपण ऐकलत मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी. श्रोतेहो आता ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत फुलराणी या चित्रपटातलं.

फुलराणी या चित्रपटातलं हे गीत होतं. निलेश मोहरीर यांनी या गीताला संगीत दिलं होतं. स्वर होते स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांचे. श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे आहे सैराट या चित्रपटातलं गीत.

0: किंवा त्याचं सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल,
1: या
0: गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
1: तेव्हा नक्की ऐका, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
2: गीतसंध्या कार्यक्रमात यानंतर क्षितिज पटवर्धन यांचं पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: सैराट या चित्रपटातलं हे गीत होतं. गीतकार आणि संगीतकार होते अजय अतुल, आणि हे गीत गायलं होतं अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांनी.
1: श्रोतेहो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल

सोनू निगम आणि सायली पडघन यांनी हे गीत गायलं होतं क्लासमेट्स या चित्रपटासाठी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं गीत. संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं हे होतं गुरु ठाकूर यांचं गीत. ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्रही सहक्षेपित करणार आहोत.

मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो,

0: पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना, हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टरशिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते, कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्त्वाचं वाटतं, कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्समध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तव.

वास्तविकता आहे. संवाद कमी झाला आहे, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचं आहे पण त्याचं गुलाम नाही व्हायचं आहे. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

गीत बहार या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण खलनायक या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि सहकलाकारांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रूपरेषा आम्ही सांगू 6:55. 7 काल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आपण ऐकाल प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. उद्या सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची, यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा वृत्तांत, स्थान सराटी अकलूज रिंगण. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित श्री ज्ञानेश्वर पाटील यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, उद्या दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या आपण ऐकाल आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या लेकी इंद्रायणी माटे चिसोळकर आणि ममता हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद. तसंच अक्षयधन पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पर्यावरण श्लोक, लेखन डॉक्टर मंदा हरम यांचं. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा. 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये स्टे ट्यून या मालिकेत 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा, लेखन गायत्री सुतार यांचं. 6:10 गीतबहार, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल रोपवाटिका व्यवस्थापन रोजगाराच्या उत्तम संधी याविषयी डॉक्टर प्रकाश क्षीरसागर यांची मुलाखत. उद्या रात्री 8:15 आनंद घ्याल नाट्यसंगीताचा. 8:30 संसद समीक्षा आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेला राग मारवा. याशिवाय सर्व बातमीपत्र आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. 6:35 आणि 40 सेकंद झालेत. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

0: संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया परीश ठाकूर यांचं हे गीत.

0: शैला चिखले आणि जयानंद शेट्टी यांना आपण ऐकलत. गीतकार आणि संगीतकार होते परीश ठाकूर.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेली नाद हो महानोर यांची ही गीतरचना होती. संगीतबद्ध केली होती हर्षित अभिराजे यांनी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वा अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: आपण ऐकताय लोकसंगीत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं कृष्णा शिंदे यांचं गीत.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना आपण ऐकलीत. रचना आणि गायक कलाकार होते कृष्णा शिंदे. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान

0: या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा

0: कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
4: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला. मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
3: अगदी.
4: तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते. असं नाही आहे की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
3: तेव्हा श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ 1143 kHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
5: श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
6: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
5: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
7: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्डकप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅचवर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद विवा फुटबॉल या फुटबॉललाच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर्धक सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरतात पाहायला मिळेल, अर्जेंटिना ज्या धडाक्याने खेळते, मेस्सी

0: तिथे वर्ल्ड कप जिंकायचा म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
1: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमहर्षक ती उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची तुरंत दोन्ही बाजूनी आक्रमण, प्रति आक्रमण, गोल, हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली. एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख.

0: रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काही पोल ठरली. आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचावपटू तुलेचे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं किंवा एन्झोला रेड कार्ड आणि त्यामुळे अर्जेंटिनाला दहा खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तर ते लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाहीत, ते जिंकले.
1: अर्जेंटिना जे खेळले नाहीत असं आपण म्हणतोय तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे. कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं. कारण फ्रान्स सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धेदरम्यान. पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून असा खेळ खेळला गेला. आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनॉल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, इथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुम्हाला अर्जेंटिना?
0: हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व चार वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते. पण साहजिकच ते आता टिशी आणि टिशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते. मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातन पराभूत झाले असतील की एम्बाप्पे, डेम्बेले, तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये. त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही. इतकं त्यांचं आधिपत्य मध्ये फळीत होतं. जवळपास एव्हरेज त्यांनी 600-650 प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. अशा पद्धतीचा टोटल डॉमिनन्स ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत स्पेननी फक्त एक गोल स्वीकारला होता. अशा कुठेतरी अर्जेंटिना दिसलं की नाही, आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे. मग काय करायचं, गोल शून्य बरोबर एक रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टी मध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला. कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय. 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत. त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे. तसंच गोल शून्य बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणाला जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती. मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं. मग कदाचित पुढे त्यांना डिपेंड करता आला असं अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेसी रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं इंगित आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते सगळी बांधणी करतात?
0: रोनाल्डो, मेसीचा तू उल्लेख केला, एम्बाप्पे, नेमार असेल, व्हिनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एका मागून एक प्रत्येक मॅच खेळला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला नाही. तर एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. यावेळी तसं झाले नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचं एक डिसएडव्हान्टेज होतं का तर थोडं होतं. पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फेरीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अगेन स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी, यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15-वर्षाकालीन, 19-वर्षाकालीन आणि 23-वर्षाकालीन संघ बांधली गेली. 11 वर्ष सुरू होती. त्यामुळे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डेला फ्लोरेंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम

0: हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत आहे.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजव म्हणा स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवाय. आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो त्याबद्दल तुला काय वाटतं?
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं भागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत म्हणजे अगदी पालकांपासून शाळा महाविद्यालयांपासून अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले. संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिक अधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन घडतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 संघ या वेळेला खेळले. अमेरिकेत स्पर्धा होती, आमजाम होता, भरपूर कार्यक्रम म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप धसमुसा खेळ करताना दिसले. तर सगळ्याकडे कसं पाहायचं अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का असे प्रश्न त्यांच्या मनात येत. कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
0: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स नेमार रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो. पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूनी गेल्या नाही. आणि समजा त्याबाबतची एक उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल ती अशा कुठेतरी धसमुसा या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा. कोणाच्याही मनात कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीज होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हास वरती आपण चितारलं. 40 दिवस का 108 सामने 48 संघ अशा सगळ्या माध्यमातून. आणि हे काही एखाद दुसरी घटना सोडल्या तर स्पेन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला हेच या आपल्या आठवणीत राहील. आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्कीच शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा, थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही जुनं नातं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता. आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
0: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडंसं लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला म्हणजे विद्वेषपूर्ण

0: सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हता याची मला व्यक्तीचा खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेसी आवडतो, म्हणून मी मेसीचा द्वेष नाही करणार. आपले सगळे फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे, एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण यावेळीच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता, विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले, असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात. त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे, पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची, मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया, एक चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया, म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
1: नक्कीच. आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उरावरी झालेली भेट आणि त्याचा फोटो हेच मला वाटतं याचं फलित आहे, असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं. आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं, हे अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते, आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली. आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
0: खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारचं गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे, आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: नक्कीच, नमस्कार.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
3: वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ, शके 1948, अर्थात 21 जुलै 2026. मंडळी, पशुपालन हा शेती जोडधंदा असलेला व्यवसाय आता मुख्य व्यवसाय म्हणून केला जाऊ लागला आहे. आता हाच व्यवसाय दुग्ध तंत्रज्ञान म्हणून चांगल्या करिअरचा पर्याय ठरला आहे. आज या व्यवसायाला गरज आहे ती तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे प्रशिक्षित वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आणि आधुनिक उद्योग व्यवस्थापन समजणारे स्मार्ट व्यावसायिक. ही गरज लक्षात घेता 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी हा 4 वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम सुरू झालाय. हा कोर्स म्हणजे केवळ गाई म्हशींचं पालन किंवा दूध काढणं नव्हे, तर हा पूर्णपणे एक हायटेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहे. तेव्हा तरुण शेतकरी उद्योजकांनी याचा जरूर विचार करावा.

0: हे गीत गायलं होतं शाहीर साबळे यांनी. मंडळी आता ऐकूया कमी खर्चात फायदेशीर पशुपालन कसं करावं, ही डॉक्टर विकास भारंबे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नियमित उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन. शेतीला पूरक म्हणून हा व्यवसाय बरेचसे शेतकरी बांधव करतात. अर्थात एक मुख्य व्यवसाय म्हणून जेव्हा आपण हा व्यवसाय करण्याचं इच्छितो तेव्हा त्याच्यामध्ये कमी खर्चात तो आपल्याला कसा फायदेशीर होऊ शकेल याचा विचार करतो. तर आज आपण कमी खर्चात फायदेशीर पशुपालन कसं करता येईल याविषयीच माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये जो पशुसंवर्धन विभाग आहे या विभागातील संशोधन सहयोगी डॉक्टर विकास भारंबे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: सर, कमी खर्चामध्ये पशुपालन सुरू करताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
2: शेतकरी बंधूंनो, पशुपालनमध्ये आपण गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या प्रकारच्या जनावरांचं पालन करत असतो. त्यामध्ये सर्वात पहिली, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य जनावरांची निवड. आपल्या भागातील हवामानाशी जुळवून घेणाऱ्या तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या स्थानिक परिस्थितीमध्ये तग धरून राहणाऱ्या जातींची निवड पशुपालनास केल्यास आपल्याला थोडाफार आर्थिक फायदा यामध्ये होऊ शकतो. किंवा त्या संकरित जनावरांच्या निवडीपेक्षा स्थानिक जनावरे निवडले असतास यावरतील खर्च आपल्याला कमी दिसून येतो. ज्या जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा प्रकारच्या जनावरांवरती औषधोपचार करण्यासाठी खर्च हा कमी येतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, साधारणतः आपल्या भागातील स्थानिक जातीच्या पशूंचे पालनासाठी आपण निवड करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या खरेदीसाठी लागणारा जो खर्च आहे तो आपल्याला पहिल्याच पायरीवरती कमी करता येईल.
1: बरोबर. म्हणजे स्थानिक जातींची निवड हा त्यातला पहिला मुद्दा आहे. सर, जनावरांच्या गोठ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा का, किंवा कमी खर्चात चांगला गोठा कसा बांधता येऊ शकतो?
2: शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पशुपालनास लागणारा चारा आणि निवारा.
1: बरोबर.
2: निवारा खूप महत्त्वाची बाब पशुपालनामध्ये आहे. त्यामध्ये मुख्यत्वे तीन प्रकारचे गोठे आपल्याला बघायस मिळतात. एक आहे मुक्त संचार गोठा, दुसरा आहे शेपटी पुढे शेपटी, आणि तिसरा आहे डोक्यापुढे डोकं. मग त्याला टेल टू टेल आणि हेड टू हेड सिस्टीम असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. पण मात्र या प्रकारचे सर्व गोठे बांधण्याकरता आपल्याला सिमेंट काँक्रीटचे महागडे बांधकाम करण्याची गरज पडते. स्थानिक पातळीवरती मिळणारे बांबू किंवा लाकूड किंवा छतासाठी पत्रा किंवा गवताचा वापर करून आपल्याला सहजरित्या मुक्त संचार गोठा हा बांधता येतो. मात्र शेतकरी बंधूंनो, मुक्त संचार गोठ्यामध्ये आपल्याला एक काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला कमी खर्च येऊ शकतो. मुक्त संचार गोठ्यामध्ये दिवसातील जवळपास 8 तास आपली जनावरे ही मोकळ्या संचार पद्धतीमध्ये आपल्याला ठेवायला लागतात. आणि ज्या गाई दुधात ज्या म्हशी दुधामध्ये असतील त्यांना दूध काढण्याच्या वेळी फक्त बांधले जाते आणि जागेवरती खाद्य दिले जाते. आणि इतर वेळी सर्व आपले जे गाई किंवा म्हशी असतील किंवा शेळ्या मेंढ्या असतील ह्या त्या एका कंपाऊंड बाउंड एरियामध्ये आपण मोकळे सोडतो. या प्रकारच्या गोठ्याला आपण मुक्त संचार गोठा असं म्हणतो. साधारणतः ज्या शेतकऱ्यांना खर्च परवडत नसेल, बांधकामासाठी पक्क्या बांधकामासाठी खर्च परवडत नसेल, त्या शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्याकडे वळल्यास त्या प्रकारच्या गोठ्यांसाठी आपल्याला कमी कमी खर्चामध्ये हा गोठा आपल्याला बांधणं शक्य होऊ शकते.

0: सर, आत्ता तुम्ही मुक्त संचार गोठ्याविषयी बोलत आहात, तर असा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की गाई, म्हशी आणि शेळ्या या तिन्ही जे पशू आहेत ते एकत्र पाळू शकतात का या पद्धतीमध्ये?
1: नाही, यामध्ये आपण एकत्र शक्यतो पाळत नाही. कारण का? तर एकमेकांना होणारे संसर्गजन्य जे रोग आहेत ते एकमेकांना होऊ नये याकरता आपल्याला एकाच प्रकारचा कळप एका पेडॉकमध्ये, त्याला एक शास्त्रीय भाषेमध्ये पेडॉक म्हटलं जातं. पेडॉक म्हणजे गुरांसाठी मुक्त संचारासाठी गोठ्याच्या शेजारी सोडलेली जागा जी आहे त्या जागेमध्ये आपण मुक्त संचार पद्धतीने आपण गुरे सोडतो. मात्र ती गुरं त्या जागेमध्ये असल्यानंतर एकमेकाला चाटतात. एकाच टाकीमध्ये किंवा एकाच गव्हाणीमध्ये खाद्य खाल्ल्यास एकमेकाचा संसर्ग एकमेकाला होऊ शकतो. याकरता साधारणतः जिथं कोरडं हवामान आहे त्या कोरड्या हवामानामध्ये तुम्हाला बघावयास मिळेल शेतकरी बंधूंनो की शेळ्यांचा कळप वेगळा असतो, मेंढ्यांचा कळप वेगळा असतो. ते चरतात वगैरे, एक जर डोंगर उतारवरती चरायला गेलात तर ते एकत्र असतात, मात्र रात्री सेपरेटायझेशन त्यांचं केलं जातं. मेंढ्या वेगळ्या ठेवल्या जातात आणि शेळ्या वेगळ्या ठेवल्या जातात. मुक्त संचार पद्धतीनेच ठेवल्या जातात, मात्र वेगवेगळ्या ठेवल्या जातात. कारण का? तर साधारणतः जर एक जनावर आजारी पडलं, एवढ्या संख्येच्या कळपामध्ये जर एक जनावर आजारी पडलं आणि त्यांना संसर्ग जो लाळ्या खुरकत किंवा तुमचा घटसर्प असेल, वेगवेगळ्या त्याच्यानंतर ब्रुसिला असेल, त्याच्यानंतर बरेचसे देवी काऊ पॉक्स असेल, या प्रकारचे संसर्गजन्य जर आजार जर एकाला झाला तर इतरांना होण्याची शक्यता खूप दाट असते. त्यामुळे आपण एकत्र कळप वेगवेगळ्या स्पीसीजचा म्हणजे शेळ्या, मेंढ्या, गाई आणि म्हशी असं एकत्र न ठेवल्यास आपल्याला बराचसा आरोग्याच्या काळजीसाठी औषध उपचारासाठी खर्च टाळता येऊ शकतो.
0: सर, पशुपालनात सर्वात जो जास्त खर्च आहे तो चाऱ्यावर होतो. हा खर्च जर कमी करायचा असेल तर पशुपालकांनी काय करणं अपेक्षित आहे?
1: साधारणतः शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पशुपालनामध्ये तुम्ही गाई घ्या, म्हशी घ्या, शेळ्या घ्या, मेंढ्या घ्या किंवा कोंबडी घ्या, ती देशी कोंबडी घ्या, ब्रॉयलर कोंबडी घ्या, पशुपालनामध्ये सर्वात जास्त खर्च जवळपास 60-70% खर्च हा फक्त खाद्यावरती होतो, म्हणजे चाऱ्यावरती होतो. पशुपालनामध्ये सर्वात महत्त्वाचे गाई म्हशींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये दिवसभराला त्यांना योग्य प्रमाणात संतुलित आहार देणं गरजेचं असतं. त्या संतुलित आहारामध्ये हिरवा चारा आणि सुका चारा आणि आंबोंड, म्हणजे त्याला कॉन्सन्ट्रेट म्हणतो आपण शास्त्रीय भाषेमध्ये, या सर्व खाद्यावरचा जर आपण एका गाईचा विचार केला तर जवळपास 60-70% खर्च त्या गाईचा फक्त त्या खाद्यावरती होतो. मग हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला कुठल्या प्रकारचा उपाय करायला लागेल हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर आपल्याकडे जागा असल्यास किंवा शेत असल्यास बहुवार्षिक चारा पिकांची लागवड जर आपण केली, त्यामध्ये संकरित नॅपियर हे सध्याच्या घडीला खूप चांगलं गवत आहे, चांगले कटिंग्स आपल्याला त्यातून मिळतात. त्यानंतर जर पारंपरिक पद्धतीने आपण आधीपासून जे घेत आलो ते गजराज नावाचं म्हणजे हत्ती ग्रास आहे, त्यामध्ये संपूर्ण सुद्धा आहे. हे जाड पाण्याची जी काही चारा पिकं आहेत हे आपण घेतल्यास आणि त्यानंतर ते चॉपिंग करून जर जनावरं दिल्यास तर आपल्याला योग्य प्रकारे चारा व्यवस्थापन सुद्धा कमी खर्चात करता येते. बाहेरून सुका किंवा ओला चारा खरेदी केल्यास आपल्याला खर्च हा वाढतो, वाहतुकीचा खर्च वाढतो, त्याच्यानंतर बाजार भाव सुद्धा दररोज कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला चाऱ्यावरती खर्च हा जास्त येऊ शकतो. त्यानंतर शक्यतो सुक्या चाऱ्यावरती होणारा जो खर्च आहे तो जर आपल्याला शक्यतो कमी करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये जे काही पीक अवशेष आहे, म्हणजे रब्बी हंगामामध्ये भुईमुग असेल किंवा तुमचे कडधान्य असेल किंवा ज्वारी असेल, मक्का असेल, बाजरी असेल, त्याचे जे पीक अवशेष आहे ते पीक अवशेष सुकवून जर तुम्ही चांगली उडवी लावून ठेवली आणि त्याचा वापर पावसाळ्यामध्ये जर केला, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये केला, तर आपल्याला सुक्या चाऱ्यावरती होणारा जो स्पेसिफिकली खर्च आहे तो आपल्याला शेतकरी बंधूंनो कमी करता येऊ शकतो.
0: बरोबर. पण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई ही दिसून येते, तर असं असताना कमी खर्चामध्ये हे व्यवस्थापन कसं करायचं?
1: शेतकरी बंधू, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर चाऱ्यावरती आपल्याला कमीत कमी खर्च करायचा असेल तर चांगली बहुवार्षिक पिके आपल्याकडे घ्यावीत. साधारणतः बाहेरून कुठलाही हिरवा चारा जर आपण खरेदी करत असू तर तो टाळावा.
0: बरोबर.
1: त्यामुळे काय होईल की आपल्या शेतामध्ये जी काही आपल्याला हिरवं गवत सुद्धा जे बांधावर असतं त्या गवताच्या सहाय्याने सुद्धा आपण त्याचा वापर करून सुद्धा स्वस्तामध्ये किंवा कमी खर्चामध्ये मुरघास बनवू शकतो. आता मुरघास हा असा विषय आहे की शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपल्याकडे कोकणामध्ये साधारणतः कोकणाचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं गवत आपल्या बांधावरती दिसतं, त्या गवताचा वापर करून जर आपण मुरघास चांगल्या योग्य पद्धतीचा मुरघास शास्त्रीय पद्धतीचं अवलंबून करून जर मुरघास तयार केलं तर जेव्हा आपल्या कोकणामध्ये चारा टंचाई असते, हिरव्या चारा टंचाई असते, तेव्हा त्या मुरघासाचा वापर आपल्याला करता

0: येऊ शकतो. साधारणतः मुरघासाचा फायदा असा असतो की त्या मुरघासाची नासाडी ही कमी होते. हिरवा चारा तुम्ही असाचा असा उडवी लावून जर ठेवला, गोठ्याच्या बाहेर जरी एक पेंडी जरी ठेवली तरी त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमुळे तो लगेच सळतो, लगेच दोन तीन दिवसामध्ये तो सळायला सुरुवात होते. पण मुरघासमध्ये आंबवण्याची क्रिया असल्यामुळे कुठलेही अन्न घटक हिरव्या चाऱ्यातले कमी न होता आपल्याला हिरवा चारा साठवून ठेवता येऊ शकतो. आणि यामुळे शेतकरी बंधूंनो, मुरघाचा जर आपण वापर जर केला तर अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्याला पौष्टिक चारा गुरांना जेव्हा चाराची टंचाई असेल तेव्हा आपल्याला देता येतो. दूध उत्पादनातही घट आपल्याला बघावयास मिळत नाहीत. मात्र मुरघास देताना शेतकरी बंधूंनी एक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या लक्षात घेणे गरजेचे आहे की मुरघास दुभत्या जनावरांना जर देत असाल तर ते मात्र दूध काढल्यानंतर द्यावे. कारण आंबवलेलं ते असतं, दूध काढण्याच्या अगोदर जर मुरघास दिल्यास तर त्याचा जो वास आहे, त्याचा जो गंध आहे, तो आपल्या दुधाला येऊ शकतो. त्यामुळे या मुरघास हे शक्यतो दुभत्या जनावरांना दूध दिल्यानंतर द्यावे.
1: आपण आता बघतो की बाजारामध्ये महागडी पशुखाद्य असतात, तर सगळ्यांनाच ही परवडणारी असतात असं नाही, तर अशा वेळी याला काही स्वस्त पर्याय उपलब्ध आहे का?
0: हो, नक्कीच आहे. जसं पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत होतो तेव्हा कुठं मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये एवढे प्रोसेस केलेले गुरांची खाद्य नव्हती, गोळी नव्हती, कॉन्सन्ट्रेट नव्हते, वेगवेगळे पशुहार नव्हते. याआधी सुद्धा आपण पारंपरिक पद्धतीने स्थानिक जे गुरु आपल्याकडे होते त्यांना घरातीलच आपल्या गव्हाचा भाताचा कोंडा किंवा मक्याचा भरडा, तूर चून असेल, हरभरा चून असेल, ज्यांच्याकडे सोयाबीन असेल त्याची सोयाबीन पेंड काही शेतकरी विदर्भामध्ये वगैरे करतात, ज्यांच्याकडे भुईमुग असेल ते भुईमुग पेंड सुद्धा तयार घरच्या घरी करता येऊ शकते तेल काढून. तर या प्रकारचा मी मागाशी सांगितल्याकडे पीक अवशेष जे आहेत आपल्या शेतातले पीक अवशेष ते बाहेर कुठेही न जाळता किंवा न विकता ज्या शेतकऱ्यांकडे पशुपालन शेतीसाठी जोडधंदा म्हणून करत असतील त्या शेतकऱ्यांनी मात्र त्यांचे पीक अवशेष पूर्णतः गोठ्यामध्ये कसे वापरले जातील चारा म्हणून याकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारा जो काही पेंड वगैरे आहे ते आपल्याला घरच्या घरी मिळेल आणि आपण संतुलित आहार घरच्या घरी तयार करू शकू. दुसरा यामध्ये एक प्रकार असा आहे कॉन्सन्ट्रेट ऐवजी आपण हायड्रोपोनिक्स मातीविण्याचे चाराची जी शास्त्रीय पद्धत आहे हिरवा चारा तयार करण्याची, हायड्रोपोनिक्स सुद्धा कमी खर्चामध्ये आपल्याला तयार करता येऊ शकते. आणि कोकणाचा जर विचार केला तर कोकणाच्या कॉमन हवामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियंत्रित हवामान न देता रूम टेम्परेचरला किंवा हायड्रोपोनिक्स सामान्य तापमानाला सामान्य आर्द्रतेच्या परिस्थितीमध्ये आपण चांगल्या प्रकारचा हायड्रोपोनिक मक्यापासून गव्हापासून आणि ज्वारीपासून तयार करू शकतो. तर या प्रकारे हायड्रोपोनिक्स देऊन तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये पौष्टिक हिरवा चारा तयार करून गुरांना पशुखाद्यावरती कॉन्सन्ट्रेट किंवा याच्यावरती होणारा जो खर्च आहे तो शेतकरी बंधूंना आपण सहजता कमी करू शकतो.
1: म्हणजे आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आता चाऱ्याचा काही वेळा अपव्यय होतो, हा अपव्यय टाळून कसा खर्च आपण कमी करू शकतो?
0: साधारणतः शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घ्या, पीक अवशेषांचे दसकटे म्हणजे जसं ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मका असेल किंवा कोकणामध्ये भुईमुंग काड असेल किंवा कोकणामध्ये भात पेंडा असेल, तर शक्यतो हा अख्खा न देता ते चॅप कटरने चॅपिंग करीन जर तुकड्यांमध्ये जर आपण हिरवा चारा बारीक करून जर दिला तर आपल्याला पूर्ण चाऱ्याचा वापर करता येऊ शकतो. कारण होतं काय की जेव्हा काही जनावरे काय करतात की तुम्ही जर धसकट तसं तसं गव्हाणीमध्ये टाकलं तर ते फक्त पानं पानं खातात, सुकी असू द्या किंवा हिरवं असू द्या, सगळं सगळं म्हणजे झाडाचं जे खोड असतं स्टेम असतं मक्याचं त्यांना चावण्याकरता किंवा त्यांना पचन करण्याकरता जर थोडंसं अवघड असं खातात ते, मात्र त्याच्यामुळे चयापचय जी ऍक्टिव्हिटी आहे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा थोडीफार डिस्टर्ब झालेली आपल्याला बघावून मिळते. पण बस जर आपल्याला चाऱ्याचा अपव्यय टाळायचा असेल तर तो चाप केलेला बारीक तुकड्यांमध्ये जर आपण दिला, चाऱ्याची कुट्टी करून जर आपण दिली ती अतिशय योग्य प्रमाणात आपल्याला वापरता येऊ शकते. आणि जवळपास आपण चारा हा सुका चारा असू द्या किंवा हिरवा चारा असू द्या, दोघं चारा जर आपण कुट्टी करून किंवा बारीक करून दिला तर जवळपास 30% जनावरांना जास्त चारा मिळू शकतो. आणि त्यामुळे ते बारीक असल्यामुळे ते आवडीने खातात आणि यामुळे आपल्याला अपयोग होण्याच्या गोष्टीवरती जो खर्च आपला वाया जाणार आहे तो आपण टाळू शकतो.
1: बरोबर आहे. आता जनावरांचं आरोग्य चांगलं ठेवून औषधांचा खर्च आपल्याला कसा वाचवता येऊ शकतो?
0: दोन प्रकार आपल्याला शेतकरी बंधूने यामध्ये लक्षात घेणे गरजेचे आहेत की जेव्हा एखादा आजार जनावरांमध्ये पशूंमध्ये येतो तेव्हा आपल्याला एक प्रिव्हेंशन करावं लागतं,
1: लसीकरण
0: करावं लागतं. लसीकरणाला कुठलाही पर्याय नाहीये.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे तू जर आपल्याला कमी खर्च आपण म्हणत असू पण औषधोपचारावरती आपण मात्र खर्च कमी करू शकतो आपला, किंवा आपलं जे पशु आहे किंवा गाय म्हैस आहे शेळी मेंढी आहे

0: ते आजारी पडणारच नाही याकरता आपण प्रतिबंध करू शकतो किंवा याकरता आपण चांगली काळजी घेऊ शकतो. म्हणजे जसं म्हटलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण आपल्याला लसीकरण मात्र हे आपल्याला करणं टाळता येणारी गोष्ट नाहीये.
1: त्याच्यावर खर्च हा
0: त्याच्यावरती लसीकरणावरती मात्र खर्च केला पाहिजे. मात्र आमच्या सगळं पशुपालकांच्या माहितीप्रमाणे प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यावरती जे काही पशुवैद्यकीय शासनाचा जो दवाखाना आहे तिथं लसी कमी दरामध्ये किंवा काही मोफत पण मिळतात, शक्यतो मोफतच मिळत असतील. त्यामुळे त्याचा लसीकरणावरती होणारा खर्च सुद्धा काही एवढा इतर औषधांपेक्षा जास्त येत नाही, त्यामुळे लसीकरण हे टाळू नये. मात्र लाळा खुरकत घटसर्प यासारख्या आजारांवरती जे कॉन्टॅजियस मोठे मोठे डिसीज आहेत त्या मोठे डिसीजवरती लसीकरण करून घ्यावे. सरकारी दवाखान्यात हे लसीकरण शक्यतो मोफत किंवा कमी खर्चात आपल्याला मिळते. तसेच दर 3 महिन्यांनी जनावरांचे जंतू निर्मूलन करून घ्यावे. जंतू निर्मूलनमध्ये अतिशय चांगलं औषध बाजारामध्ये हायटेक्स नावाचं आहे, तेच जर जास्त क्वांटिटी घेतली तर कमी खर्चामध्ये आपल्याला ते सुद्धा मिळू शकते. अल्बोमोर नावाचं एक जंतुनाशक आहे, त्याचा वापर करावा. पण मात्र इथलं एवढं सगळं करूनही जर गोठ्यातलं वातावरण जर आपण व्यवस्थित ठेवलं, आता गोठ्यामध्ये गुरं आजारी पडणार नाही, मुक्त संचार गोठा असू द्या किंवा बंदिस्त असू द्या किंवा टेल टू टेल हेड टू हेड कुठलाही गोठा असू द्या, त्या गोठ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये शेतकरी बंधूंनो जे पारंपरिक पद्धतीने आपण जी धुरांडी करतो त्या धुरांडीमध्ये तुम्ही कापूर टाका, त्याच्यामध्ये ग्रीपुष्पाचा पाला टाका, निरगुडीचा पाला टाका किंवा कडुनिंबाचा पाला टाका, जेणेकरून जे परजीवी आहेत किंवा जे परजीवी कीटक आहेत ते गोठ्यामध्ये कमी प्रमाणात होतील, माशा कमी होतील आणि यांच्याद्वारे जे मोठ्या मोठ्या रोगांचा संसर्ग इतर गुरांना होतो त्यामुळे जर परजीवींची संख्या जर आपण गोठ्यातली कमी केली तर औषधोपचारावरती साहजिकच आपला खर्च कमी होणार आहे. तर ही बेसिक काळजी शेतकरी बंधून जर तुम्ही गोठ्यात पशुपालन करताना घेतली तर पशु औषधोपचारावरती होणारा खर्च निश्चितच आपण टाळू शकतो.
1: बरोबर. त्याचबरोबर गोठ्याची स्वच्छता हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामुळे रोगराईला तुम्ही टाळू शकता. आता आपण बघतो की हा व्यवसाय जेव्हा करायचा असतो तेव्हा यासाठी मनुष्यबळ जे आहे ते खूप लागतं, तर या मनुष्यबळामध्ये म्हणजेच मजुरांचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल आपल्याला?
0: शेतकरी बंधूंनो जर तुम्ही मुक्त संचार गोठ्या पद्धतीने जर जनावरं पशुपालन करत असाल तर जनावरांना चारा देणे किंवा गोठा साफ करणे हे यामध्ये खूप सोपे असते. जसं मोठे मोठे जे दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी आहेत त्यांना टेल टू टेल किंवा हेड टू हेड सिस्टीममध्ये पाळलं जातं शास्त्रीयदृष्ट्या, मग या गोठ्यांमध्ये शेण काढण्यासाठी, गव्हाणे साफ करण्यासाठी, गटर साफ करण्यासाठी खूप सारे मजूर आपल्याला लागतात. मोठमोठ्या शेतकऱ्यांकडे ऑटोमायझेशन सुद्धा, आधुनिकीकरणाचे AI तंत्राचा वापर करून सुद्धा आजकाल सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये पशुपालन शेतकरी करतायत
1: किंवा बऱ्याचशा मशीनरी
0: सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये इतर गोठ्यांपेक्षा आपल्याला कमी खर्च येऊ शकतो मजुरांवरती. एकाच जागेवरती जनावरं बांधून ठेवल्यापेक्षा मुक्त गोठ्यामध्ये एकच मजूर जास्त जनावरे सांभाळू शकतो. यामध्ये जसं आपण शेतीचा विचार करतो तसंच जनावरांचा आहे, पशुपालनसुद्धा आहे. कौटुंबिक माणसं जर यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर आपल्याला साहजिकच बाहेरच्या मजुरांवरती खर्च आपण कमी करू शकतो.
1: बरोबर आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण जनावरं पाळतोय हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावरती तुम्हाला किती मजूर लागणार आहेत हे अवलंबून असतं. सर, आता दुधाचं उत्पादनासाठी बरेचसे पशुपालक पशु सांभाळतात म्हणजे गाई म्हशी, तर कमी खर्चात दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील?
0: शेतकरी बंधूंनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की बाजारमध्ये खूप सारे असे औषधं उपलब्ध आहेत की ज्याची जाहिरात केली जाते की हे औषध द्या दूध वाढेल वगैरे, ते आहे, त्याच्यामध्ये मेडिसिन कंटेंट, त्याच्यामध्ये कॅल्शियम मिनरल वगैरे आहेत. मात्र या औषधांची किंमत सुद्धा बाजारामध्ये तेवढीच आहे, जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे साधारणतः शेतकरी बंधूंना व्यायलेल्या गुरांना किंवा सगळ्या गुरांना थोडासा मिनरल मिक्सचर 50 ग्रॅम प्रतिजनावर आपण दिलं किंवा मिठाचा वापर जर आपण खड्या मिठाचा वापर जर गुरांच्या आंबोणामध्ये केला तर हे बाजारात खूप स्वस्त, ह्या दोन गोष्टी खूप स्वस्त मध्ये मिळतात आपल्याला. या दोन गोष्टींमुळे जनावरांची पचनशक्ती सुद्धा सुधारू शकते, दूध वाढते आणि जनावर वेळेवरती गाभून राहण्यास मिठाचा रोल, हळदीचा रोल खूप सारा महत्वाचा आपल्याला
1: आहे.
0: घरामध्ये किचनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत यामध्ये मी असं सांगू इच्छितो शेतकरी बंधूंनो की दूध उत्पादन वाढण्याकरता काही घरातल्या अशा गोष्टी आहेत की त्या जनावरांच्या आंबवण्यामध्ये जर दिल्यात तर जनावरांचे दूध नक्कीच आपल्याला वाढते. तुम्ही फक्त मुरघास खाऊ घाला किंवा हायड्रोपोनिक खाऊ घाला, आझोला खाऊ घाला, दूध उत्पादन जवळपास 20-25%, आझोल्यामुळे 20-25% वाढ होऊ शकते दुधामध्ये. त्यानंतर घरातला एक शेवग्याचा

0: पाला आहे त्याची पावडर करा, त्याची पावडर आंबवण्यामध्ये टाका. मीठ हे मात्र रेग्युलर थोडंसं द्या, थोडंसंच द्यायचं. मीठ जास्त प्रमाणात देणंसुद्धा गरजेचं नाही आहे, थोडंसं मीठ द्या. त्याच्यानंतर शतावरी पावडर द्या. शतावरी पावडर हे नॅचरल मेडिसिन आहे जे दुधावरती काम करतं. ते काही प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही दिलं तर नक्कीच आपल्याला दूर वाढेल. ऑस्ट्रो कॅल्शियम नावाचं एक औषध खूप जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला मिळते. ते सुद्धा देऊ शकतात तुम्ही. ज्या शेतकऱ्यांना काहीच परवडत नसेल किंवा एकदमच कमी खर्च करायचा असेल त्यांनी ह्या प्रकारच्या गोष्टी ज्या नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध आहेत त्या वस्तू जर तुम्ही दिल्या तर नक्कीच आपण दूध वाढीमध्ये सुधारणा करू शकतो.
1: जनावरांना आता पिण्याचं जे पाणी आहे ते स्वच्छ दिलं गेलं पाहिजे, तर हा स्वच्छतेवरचा खर्च कसा नियंत्रित करावा?
0: गोठ्यात 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय आपण करून घ्यावी. त्यामध्ये ॲटोमॅटिक वॉटर बाऊल असतो. त्याच्यानंतर यामुळे ॲटोमॅटिक वॉटर बाऊल जर आपण शक्यतो जो कोंबड्यांमध्ये आहे किंवा मोठ्या शेळ्यांमध्ये सुद्धा ॲटोमॅटिक बाऊल आपण वापरला जातो. हे मात्र हे ॲटोमॅटिक वॉटर बाऊल हा खूप आधुनिक असलेली गोष्ट आहे. पण शेतकरी बंधूनं मुक्त संचार गोठ्यामध्ये पाण्याची टाकी जी आपण ठेवणार आहोत गुरांना ती स्वच्छ असावी. त्यामध्ये पाणी रिफिल करता येईल असं टाकीतून डायरेक्ट त्यामध्ये कनेक्शन असावं. त्या पाण्यामध्ये क्लोरीन किंवा इतर निर्जंतुकीकरण जे मिळतं बाजारामध्ये ते टाकून घ्यावं, जेणेकरून पाण्यातून होणारे संसर्ग आपल्याला टाळता येऊ शकते. गोठ्याची स्वच्छता रोजच्या रोज करून घ्यावी. सुक्या पद्धतीने केल्यास पाण्याचा वापर कमी होऊ शकतो. आता सुक्या पद्धतीने गोठ्याची स्वच्छता कशी करावी हा एक प्रकार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो तुमचा गोठा दक्षिण उत्तर असावा. कारण का तर पूर्वेकडून येणारं ऊन आणि पश्चिमेकडून मावळतं ऊन जे येणार आहे ते गोठ्यामध्ये पडेल आणि नैसर्गिक पद्धतीने गोठा सुका होऊ शकतो, निर्जंतुक होईल. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेतकरी बंधूंनो, या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर साहजिकच आपण पशुपालनावरती होणारा खर्च हा कमी करू शकू.
1: जनावरांच्या प्रजनन व्यवस्थापनामध्ये देखील खूप मोठा खर्च होत असतो, तर हा खर्च कसा टाळता येईल?
0: साधारणतः शेतकरी बंधूंनो जर प्रजननाचा विचार केला तर ज्या गोठ्यांमध्ये वळूंचं पालन केलं जातं ज्याचे पैदाशीकरता आपण वापर करतो त्या वळूवरती होणारा खर्चाचं प्रमाण हे जास्त असतं. कारण वळूच्या खाद्यावरती किंवा त्याच्या कॉन्सन्ट्रेटवरती किंवा त्याच्या मेंटेनन्स प्रोडक्शन रेशनवरती जो होणारा खर्च आहे तो इतर जनावरांपेक्षा किंवा इतर गायींपेक्षा जास्त असतो. कारण जर वळू आपण व्यवस्थित मेंटेन केला नाही तर तो व्यवस्थित प्रजननक्षम होणार नाही आणि आपल्या कळपात आरोग्यदायी आरोग्यमयी वासर जन्मास येणार नाही. त्यामुळे शक्यतो वळूचं संगोपन जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला कृत्रिम रेतनाकडे वळणं गरजेचं आहे. मग कृत्रिम रेतनाकडे जर आपण वळत असू तर मग आपल्याला शेतकरी म्हणून काही बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीत. जनावर माजावास आल्यास ते वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. दुर्लक्ष झाल्यास जनावराचा एक मास चुकतो आणि 21 दिवसांचा चारा पाण्याचा खर्च वाया जातो. म्हणायचं तात्पर्य असं आहे की 21 दिवसामध्ये गाय जर आपल्याला हिटवर आपल्याला तिचा मास ओळखू शकू आणि तिला आपण कृत्रिमरित्या करू शकू तर त्या 21 दिवसाचा गर्भधारणेचा वेळ आपल्याला मिळू शकतो आणि 21 दिवसांचा जो चारा जिच्या प्रोडक्शनवरती आपण देतोय तिच्या मेंटेनन्सवरती देतो त्या चाऱ्यावरचा खर्च आपला वाया जाणार नाही. यासाठी खाजगीपेक्षा सरकारी पशुवैद्यकांकडून वेळेवरती 18 तासाच्या आतमध्ये कृत्रिम रेतन आपल्याला करणं गरजेचं आहे. जर आपण वळू पाळत असू तर त्या वळूवरती होणारा खर्च जर आपल्याला टाळायचा असेल तर कृत्रिम रेतनाकडे शेतकरी बंधूंनो प्रजनन व्यवस्थापनाकरता आपण वळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती होणारा खर्च आपण कमी करू शकू.
1: बरोबर. आता पशुपालनामध्ये टाकाऊ गोष्टींपासून अतिरिक्त उत्पन्न आपण कसं मिळवू शकतो?
0: शक्यतो असं म्हटलं जातं की कुठल्या गोठ्यामधून जी काही गोमूत्र किंवा शेण मिळतं ते टाकाऊ आहे. पण आमच्या माहितीप्रमाणे सर्व पशुपालकांच्या माहितीप्रमाणे आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचं अमृत म्हणजे गाईचं शेण आणि गोमूत्र आहे. कारण ज्या गाईच्या शेणापासून मिळणाऱ्या सगळ्या ज्या तयार होणाऱ्या ज्या काही सेंद्रिय निविष्ट आहेत किंवा नैसर्गिक निविष्ट आहेत जसे पंचगव्य असेल, अमृत पाणी असेल, गोगुवा अमृत असेल, त्याच्यानंतर अमृत पाणी असेल, त्याच्यानंतर तुमचं घनामृत असेल, जीवामृत असेल, त्याच्यानंतर तुमचं सप्तदांगकुर असेल, बीजामृत असेल, या प्रकारच्या सर्व सेंद्रिय निविष्टा शेती पद्धतीमध्ये भरपूर भारतामध्ये शेतकरी वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो चांगल्या प्रतीचं गांडूळ खत आणि या सर्व प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र हे खूप महत्त्वाची संपत्ती असून तुम्ही त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रतीचं उच्च वर्ध प्रतीचं गांडूळ खत, शेणखत, घनामृत तयार करू शकतात आणि ते बाजारात विक्रीकरता उपलब्ध करू शकतात, जेणेकरून ते विकल्यास तुमच्या पशुपालनावरती जो आर्थिक ताळमेळ आहे तो तुमचा सहज रक्त तुमचा भरून निघू शकतो.
1: खरं आहे.

0: सर, आता नवख्या पशुपालकांनी सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ हा कसा घ्यावा?
1: शक्यतो शेतकरी बंधूंना पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजना महाराष्ट्रामध्ये किंवा भारत सरकारच्या आहेत, ज्यामध्ये गोठा बांधणी, दुभती जनावरे खरेदी किंवा चाऱ्यासाठी यंत्र, चाप कटर असेल याकरता त्या त्या योजनेच्या निकषाप्रमाणे 50 ते 75% सबसिडीही मिळते. बँकेकडून कमी व्याजावरती पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतल्यास भांडवली खर्चावरती होणारा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. शेतकरी बंधू पंचायत समिती असेल किंवा LDO पशुवैद्यकीय दवाखाना असेल, या दोन जागेवरती तुम्हाला पशुपालनाविषयी असणाऱ्या सर्व काही योजना आहेत, चालू योजना ज्या आहेत त्याचे निकष काय आहेत, त्याला कुठकुठल्या प्रकारचं अटी शर्ती आहेत, या प्रकारची सर्व माहिती तुम्हाला पशुवैद्यकीय वैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळू शकते.
0: बरोबर. मी एकूणच काय, जर योग्य व्यवस्थापन, संतुलित आहार आणि आरोग्याची जर जनावरांच्या काळजी घेतली तर कमी खर्चात देखील पशुपालन व्यवसाय हा फायदेशीर होऊ शकतो. सर, तुम्ही इथे आलात आणि कमी खर्चात पशुपालन व्यवसाय कसा फायदेशीर करायचा याविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कमी खर्चात फायदेशीर पशुपालन कसं करावं ही डॉक्टर विकास भारंबे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
3: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, या मंगळवारी म्हणजेच 28 जुलै रोजी संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल संत गोरा कुंभार यांच्याविषयी. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण होगा, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

0: नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली, पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक

0: लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील, असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता आनंद घेऊया गझलचा.

गजल के फूल खिला कर चले हैं हम दोनों, नसीम अजमेरी यांची ही रचना होती. गायली होती मिताली सिंग आणि भूपेंद्र सिंग यांनी. संगीत होतं भूपेंद्र सिंग यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता अहमद वासी यांची गजल ऐकूया दिलराज कौर यांच्या आवाजात.

ये चांद जो रातों को मेरे साथ जला है, शायद मेरी तन्हाई का गम बांट रहा है। रचना होती अहमद वासी यांची, गायिका आणि संगीतकार होत्या दिलराज कौर। श्रोते हो, गझल आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तुमने कभी वादा किया था किसी साथी से नव प्यार रहा नव बात रही. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:30 वाजता संसद समीक्षा, 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:30 वाजता संसद समीक्षा.

0: देश जगतात.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
0: जीवनी। श्रोते हो नमस्कार, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत कोहिनूर चित्रपटातल्या मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताने।

कोहिनूर या चित्रपटातलं शकील बदायूने यांचं गीत आपण ऐकलं. हमीर या रागावरती आधारित या गीताचं संगीत होतं नौशाद यांचं आणि हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. संगीत दिले सचिन देव बर्मन यांनी. चित्रपट डॉक्टर विद्या.

डॉक्टर विद्या या चित्रपटातलं हे गीत गायलं लता मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर असली नकली या चित्रपटातली गीतरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

हे होतं असली नकली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, यानंतर लीडर या चित्रपटातली गीतरचना गात आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

डरता हूँ कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत लीडर या चित्रपटासाठी. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शकील बदायुनी यांचं. श्रोते हो, आता ऐकवतो आहे शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं हे गीत मोहम्मद रफी यांच्या.

मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत. ही रचना होती शैलेंद्र यांची. एप्रिल फुल या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करणार आहोत. पुन्हा भेट होणार आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया उस्ताद शाहिद परवेज यांचं सतारवादन.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात उस्ताद शाहिद परवेज यांनी सतारीवर सादर केलेला राग यमन. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. या प्रसारण सभेतून मी मंजिरी गोखले आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या पहिल्या सभेत 5:55 तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.